শ্রোতেয় সুপ্রভাত এফএম 102.9 মেগাহার্জ তসেচ নিউজ অন AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 अर्थात 16 जुलै 2026. आजच्या प्रातकालीन सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:57 आणि 15 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रवणाई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र, आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदीतून समाचार, यानंतर ठीक 6 वाजता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वैभवी शेटे यांच्या स्वरात नारद मुनी यांची रचना आत्ता आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांच्या स्वरात हुनाजी बाळा यांची भूपाळी ऐकवत आहोत. संगीतकार वसंत देसाई.

लता मंगेशकर, पंडितराव नगरकर यांच्या स्वरात भूपाळी आता आपण ऐकले. मंगल प्रभात, पहाटेची ही रम्य अशी सुरुवात या भक्ती संगीताबरोबर.

अजित कलकडे यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत दिलं नंदू होनप यांनी. मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर गायिका लता मंगेशकर, रचना पी सावळाराम यांची, तर संगीतकार वसंत प्रभू.

लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सवळाराम यांची रचना आता आपण ऐकली. संगीतकार वसंत प्रभू. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र प्रसारित करत आहे.

रामदास कामत यांच्या स्वरात संत गोरा कुंभार यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्ती रचना.

संत कबीर यांची हिंदी भक्ती रचना आता आपण ऐकले. स्मरणीय संगीत होतं अनुप जलोटा यांचं. मंगल प्रभा

समूह स्वरात कवी इकबाल यांची देशभक्तीपर गीतरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत दिला सतीश भाटिया यांनी. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.

विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले।

0: आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय टोमॅटो रोपवाटिका. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकाच्या लागवडीमध्ये रोपवाटिका अतिशय महत्त्वाची असते.

0: रोपवाटिकेचे नियोजन ही टोमॅटो लागवडी इतकीच महत्त्वाची बाब आहे. रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कमकुवत आणि रोगट होतात. अशा कमकुवत अथवा रोगट रोपामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होते, तसेच पीक संरक्षणाचा खर्चही वाढतो. रोपवाटिकेत रोपांची चांगली निगा ठेवून जोमदार रोपे तयार केली तर लागवडीनंतर येणाऱ्या काही महत्त्वाच्या रोगांचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करता येतो. टोमॅटोच्या 1 हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठी संकरित जातीचे 125 ते 150 ग्रॅम बी पुरेसे होते, तर सरळ वाढणाऱ्या जातीचे 250 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. हेक्टरी लागणाऱ्या झाडांची संख्या संकरित किंवा सरळ वाढणाऱ्या वाणामध्ये सारखी असूनही संकरित वाणाचे बियाणे कमी लागते, कारण संकराच्या जोमामुळे बियांची उगवण चांगली होते, त्यामुळे रोपे भरपूर मिळतात. याउलट सरळ वाहणाऱ्या जातीचे बियाणे जवळजवळ 2 ते 4 वर्षापर्यंत वापरले जाते आणि त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. म्हणून ठराविक रोपे मिळण्यासाठी त्यांच्या बियाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे लागते. याशिवाय महत्त्वाचा भाग म्हणजे संकरित जातीचे बियाणे सरळ जातीच्या बियाण्यापेक्षा 50 पटीने महाग असते. म्हणून प्रत्येक बीजचे रूपांतर चांगल्या जोमदार रोपामध्ये संकरित वाणाइतकी काळजी घेतली जात नाही. पर्यायाने सरळ वाणाचे वाढीव बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कर वाढतो. 1 मीटर रुंद, 5 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. टोमॅटोच्या 1 हेक्टर लागवडीसाठी 20 ते 25 गादीवाफे पुरेसे होतात. वाफ्यांचा पृष्ठभाग सपाट करून त्यावरील मोठी ढेकळे, काळी कचरा आणि दगड वेचून घ्यावे. गादीवाफ्यावर 4 ते 5 घमेले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सुपला आणि 50 ग्रॅम थिमेट टाकावे. सर्व मिश्रण वाफ्याच्या वरच्या थरात चांगले मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीशी समांतर 6 सेंटीमीटर अंतरावर रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे. सर्वसाधारणपणे एका वाफ्यावर 10 ग्रॅम बी पेरावे. बी मातीने झाकून घ्यावे. बियांच्या पेरणीनंतर गादीवाफ्यांना झारीने पाणी द्यावे. रोपांना नियमित पाणी द्यावे. रोपांची दाटी झाली असल्यास रोपांची विरळणी करावी. रोपे लहान असताना त्यांचे मर रोगामुळे नुकसान होते. मर रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी बी पेरणीपूर्वी बियांना दर किलो बियाला 3 ते 4 ग्रॅम थायरम चोळून नंतर बियांची पेरणी करावी. रोपवाटिकेमध्ये बऱ्याच वेळा विषाणूजन्य रोगांचा उपद्रव होतो. या विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींचा उपद्रव टाळण्यासाठी दर 10 दिवसांनी रोपावर 15 मिलीमीटर नोवाक्रॉन आणि 25 ग्रॅम डायथेनियम 45 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकता यावर अवलंबून असते. बुटक्या आणि कमी पसरणाऱ्या जातीची 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. त्यासाठी 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्यावरंबे पाडून पाणी देण्याच्या सोयीने 5 ते 6 मीटर अंतरावर आडवे पाट घालून 4 ते 5 सऱ्यांचा वाफा तयार करतात आणि नंतर वरंब्याच्या बगलेत एका बाजूवर 45 सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी. बुटक्या जातींना आधार देण्याची आवश्यकता नसली तरी अशा जातींना आधार दिल्यास फळे जमिनीला टिकून खराब होत नाहीत. शिवाय उत्पादनात भरीव वाढ होते. झाडांना तारेचा आधार योग्य रीतीने देता यावा, तसेच पाणी देणे, औषध फवारणे आणि फळे काढणे ही कामे सोपी व्हावीत म्हणून वाफे बांधणीत थोडा फरक करावा लागतो. रोपांच्या रांगेवरून तार ताणून रोपांना आधार द्यावा. अशा पद्धतीमध्ये प्रत्येक सरीमध्ये शेताच्या एका कडेपासून ते दुसऱ्या कडेपर्यंत मोकळेपणाने फिरता येते. झाडे कितीही उंच वाढली तरी औषधाचा पंप पाठीवर घेऊन सहजपणे चालता येते. फळांची काढणी आणि पाणी देणे सुलभ होते. जमिनीला फारसा उतार नसेल तर वाफे न बांधता प्रत्येक सरी शेवटपर्यंत पाणी सोडावे. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: शेतकरी बांधवांसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आता आपण ऐकलात. विषय टोमॅटो रोपवाटिका. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं, सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती

0: सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नाव आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोड म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षांनंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालंय की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्ने हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षांनंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा जाणार तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या. तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
0: श्रोत्यांनो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोते हो. कडक उन्हाच्या दहानंतर मनाला पावसाच्या सरींनी थंडगार कर

0: करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या, नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत, शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु, पक्षी आणि इथल्या सर्व जडजीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळी गीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी, न म्हणे हीन. हा थोर संत, तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते. त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून. ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. 6:55 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95.

0: 24-25-59
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सिंदफणा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87-88-79-36-91 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला
3: मुळीच नाही जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला
2: का बरं
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का
2: पण कुठे
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852
1: वर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा चांगली संवाद क्षमता टीम सोबत काम करण्याची तयारी विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड बीड
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
3: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
4: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
5: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
7: जाहिरात संदेश आता आपण ऐकले, त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच नमस्कार बेर, 7:40 भावधारा सुगम संगीत, 8:40 लोकसंगीत। सकाळी ठीक 10 कार्यक्रम एक फिल्म। सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात बीएड डीएड अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्य सौ मनीषा भागवत बावणे यांची सुप्रभास जोशी यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते योगीराज बच्चे। सकाळी 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रमात, आजच्या कार्यक्रमात आषाढी पालखी सोहळा विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीचे वाट, संकल्पना लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं, सादर करते योगीराज बच्चे। याशिवाय 11:45 मिश्र संगीत, 12-1 वनिता मंडळ मुंबई केंद्रावाजून 1 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल। सायंकालीन प्रसारणात 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून 6 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण, 7:30 आमच्या केंद्रावरून किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। त्यानंतर

उर्वरित आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण रात्री 8:15 श्री जगन्नाथ यात्रा रथ महोत्सव आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर उर्वरित विविध भारती सहक्षेपण. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 7:00 वाजून

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। बीड जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर। बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला लोककला महोत्सव उत्साहात संपन्न। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते गेवराई इथं विविध विकास कामांना प्रारंभ। जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत, बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठा तळाला। आणि महामार्गालगत असलेल्या विहिरींचं पोलीस प्रशासनाकडून सर्वेक्षण, आवश्यक उपाययोजना होणार। आणि आता सविस्तर बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार आता हा निधी मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं बीड इथं 3 दिवसीय महिला लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला होता। मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। महोत्सवामध्ये बीड जिल्ह्यातील महिला लोककलावंतांनी लावण्या, ओव्या आणि विविध लोककला सादर केल्या। या कार्यक्रमांना लोककलाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम शासनाच्या पुढाकारातून सातत्यानं आयोजित करण्यात यावेत अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। गेवराई नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामं प्रस्तावित करण्यात आली होती। या विकास कामांचा शुभारंभ राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। गेवराई नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। बीड जिल्ह्यात यावर्षी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। जून महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी त्यानंतर पावसानं खंड दिल्याचं चित्र आहे। सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालं आहे। तसंच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही तळाला पोहोचला आहे। मोठा पाऊस झाल्यास पिकांना दिलासा मिळण्याबरोबरच विविध जलसाठ्यामध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे। बीड जिल्ह्यात महामार्ग पोलिसांनी प्रमुख रस्त्यालगत असलेल्या विहिरींचं सर्वेक्षण केलं आहे। सोलापूर जिल्ह्यात वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली। सर्वेक्षणातून जिल्ह्यात अशा 110 उघड्या विहिरी आढळून आल्या आहेत। या संदर्भातील अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला असून त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत। याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे। मी विजय पारगावकर, लेखन सौजन्य उदय नागरगोजे, पत्रकार या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। नमस्कार।

0: नमस्कार बीड हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: कॉलेज कॅम्पस
2: सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग.
1: कॉलेजच अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
3: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
1: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
4: Feel the heat, feel the kick, feel the power, feel the punch.
1: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस.

FM 102.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर साठीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय. भारत युके यांच्यातला व्यापार आर्थिक करार लागू. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण तसंच सेमिकॉनचा पुढचा टप्पाही मंजूर. आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरास्नान तर संतश्री गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरमध्ये. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. कंत्राटदाराने आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं

0: करावं, या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी शहरात 59 टाक्या बांधण्यात येणार असून त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1911 किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी 1291 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं असून 46,500 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुंबईत काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
1: आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.
0: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 टीएमसी पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार कालपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या नाव्हाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25-5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड़ रुपीज का लेआउट हुआ. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन का.
0: भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमीकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या

0: वेळेनुसार ऐकू शकता।
1: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना काल नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं। याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं। पुढील तीन दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात आहे। आज चांदोबाचा लिंब इथं पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता। शेगावच्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं। भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं। आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे। संत नामदेव महाराजांच्या पालखीचं काल अंबाजोगाई इथं आगमन झालं। पालखीचा पहिला भव्य अश्वरिंगण सोहळा यावेळी पार पडला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान अबुधाबीसाठी रवाना झालं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली। परभणी इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दूध भेसळीविरोधात कारवाई केली। शहरातल्या वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसंच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांकडून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले। अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे। जालना शहर महानगरपालिकेनं अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे। आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार काल मंगळ बाजार आणि भिकारी चौक परिसरातली 52 अनधिकृत अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली। पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच अतिक्रमण हटवण्याचा खर्चही वसूल केला जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे। राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या। वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पुरातन स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। मृगबहार 2026 फळपीक विमा योजनेत परभणी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल 81,523 विमा अर्जांची नोंदणी झाली आहे। जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढून पीक संरक्षित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी काल महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेनं अध्यापन करावं अशा सूचना त्यांनी केल्या। राज्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली। सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। नाशिक शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद या ठिकाणीही काल संध्याकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय आणि भारत युके यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार लागू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। FM बँड
3: FM 102.9 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे। सकाळचे 7:20 झाली आहेत। काही जाहिरात।
4: पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95

0: 24 25 59.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:21 आणि 30 सेकंद झाले आहेत. जाहिरात संदेश.
0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक, मेहनती, अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर, बीड. कॉल 94 200 25 052 आणि 99 70 84 20 14.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करतोय.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: जय श्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, याचं व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठोरायचरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं, जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, की यांना सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काही परंपरा आहे, जी वारीची परंपरा, ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो, तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढे जातात, आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यांचं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराय माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालो आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुणी यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे, तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
0: बरोबर.
1: या आठही मार्गावर आमचे

0: संचालक आमचे सिव्हिल सर्जन आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स परिचारिका ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या आठही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं.
1: बरं,
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत.
1: बरं,
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत, 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: मला सर्व सेवा वारीच्या मार्गावर,
0: फक्त वारकऱ्यांसाठी
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत.
0: विशेष त्यासाठीच केल्या आहेत.
1: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना हा अतिशय आदरार्थी शब्द आहे.
1: अगदी.
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का, मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तो विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करतो.
1: बरं.
0: वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सुविधापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलंय की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं.
0: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल.

श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे छंद आनंद. संवादिका आहेत सविता गुटाळ. वेळ सकाळी 11:05 ते 11:40. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0224515429 आणि 0224515130. तेव्हा जरूर फोन करा स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात सकाळी 11:05.
1: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणी बीर केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. जाहिरात संदेश.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून. प्रातकालीन सभेचे कार्यक्रम आपण ऐकताय. सकाळचे 7:41 झाली आहेत.

प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत ऐकवत आहोत संगीतकार रवी दाते।

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीतकार रवी दाते. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदा साठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा. चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. लता मंगेशकर यांच्या स्वरात कार्यक्रमात यानंतर भारा तांबे यांचं गीत ऐकत आहोत. संगीतकार वसंत प्रभू.

लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार वसंत प्रभू. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रम

0: मातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी एक निवेदन आणि त्यानंतर जाहिरात संदेश.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
2: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
6: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.

असं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉप्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात.
पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर

0: असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुज समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा 1 दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम मेघालय बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश तामिळनाडू पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे सुरुवातीचं लोकगीत आता आपण ऐकलं. ही रचना शाहीर पिराजीराव सरनाईक यांची होती. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमात यानंतर रंजना शिंदे यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांचं लोकगीत, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: रंजना शिंदे आणि सहगायकांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांचं लोकगीत आता आपण ऐकलं, मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. आमच्या आजच्या विशेष कार्यक्रमाविषयी, आज सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीचे वाट, संकल्पना लेखन आणि निवेदन विजय पारगावकर यांचं असेल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. अवश्य ऐका आजचा आमचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

प्रत्येक घरासाठी, घरातलं प्रत्येकांसाठी. उगवत्या रविकिरणांसोबतच हा नजराणा आकाशवाणी बीड केंद्राच्या बहारदार कार्यक्रमांचा. देशविदेशाचं बातमीपत्र आणि माहितीपूर्ण सदर होतो विकास जनज्ञानाचा. आपलं आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र, जे आपण ट्यून केलंय FM 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम लोकसंगीत.

0: कृष्ण शिंदे आणि सहगायकांच्या स्वरात हे गीत शांताराम नांदगावकरांचं, संगीतकार मधुकर पाठक, लोकसंगीत.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
0: हे निवेदन आता आपण ऐकलं आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी.

रोशन सातारकर यांच्या स्वरात, हरेंद्र जाधव यांचं गीत, आता आपण ऐकलं संगीत विठ्ठल शिंदे यांचं होतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात डीएड बीएड अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्य सौ मनीषा भागवत बावणे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते योगीराज बच्चे. आज सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण आजच्या कार्यक्रमात आषाढी पालखी सोहळ्यावर विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीची वाट. संकल्पना लेखन निवेदन विजय पाळगावकर यांचं असेल. सादरकर्ते योगीराज बच्चे. आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 9:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करत आहोत सकाळी 10:00 पर्यंत.

रंग तरंग। श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकले। हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे, FM 102.9 MHz, न्यूज ऑन AIR ॲपवर। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। प्रसारित करतोय कार्यक्रम एक ही फिल्म। कार्यक्रमासाठी चित्रपट कोणता आहे? आम्ही यापूर्वीही आपल्याला कल्पना दिलेली नाही आणि आता सुद्धा लगेचच सांगत नाही आहेत, कारण आम्ही ठरवलंय एक ही फिल्म कार्यक्रमात आज खास तोहफा आपल्याला द्यायचा आहे। काय हा तोहफा? आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांनी अगदी बरोबर ओळखलाय।

तर रसिक हो, आज एकी फिल्म कार्यक्रमात तोफा चित्रपटातली गाणी आम्ही निवडली. सन 1984 मधील एक भारतीय हिंदी भाषेतील मेलेड्रामा कॉमेडी चित्रपट तोफा, जो सुरेश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली डी रामा नायडू यांनी निर्मित केलेला आहे आणि के राघवेंद्र राव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटामध्ये जितेंद्र, जयाप्रदा आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटानं तेव्हा 9 कोटींची कमाई केली आणि 1984 मधील सर्वाधिक

कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला तोफा. आज तोफा चित्रपटातले गाणे एकी फिल्म कार्यक्रमासाठी. रचना इंदिवर यांच्या आहेत, संगीत बप्पी लहरी यांचं आहे.

तोफा चित्रपटातली गाणी एके फिल्म कार्यक्रमासाठी। या चित्रपटाचं कथानक याप्रमाणे। जानकी आणि ललिता या एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणी। ललिता आणि राम एकमेकांच्या प्रेमात पडतात। त्यांना माहीत नसतं की जानकीचंही रामवर प्रेम आहे। जेव्हा ललिताला हे कळतं तेव्हा ती रामसोबतच्या आपल्या नात्याचा त्याग करण्याचा निर्णय घेते। घाईघाईत ती एका नालायक माणसाशी अर्थात या चित्रपटातील व्हिलनशी लग्न करते, ज्याला लगेचच पोलीस अटक करतात। ललिताचा खरा हेतू माहीत नसल्यामुळं राम आणि जानकी तिच्यावर प्रचंड संतापतात। ललिता निघून जाते आणि अनेक वर्ष दिसत नाही। राम आणि जानकी लग्न करतात आणि आनंदाने राहतात। त्यांना मूल बाळ होत नाही हेच त्यांचं एकमेव दुःख असतं। बऱ्याच वर्षानंतर राम पुन्हा ललिताला भेटतो। ती एका कार्यालयात काम करत असते आणि एकटीच आपल्या मुलाचं पालन पोषण करत असते। रामला धक्का बसतो जेव्हा ती त्याला कळतं की तो ललिताच्या मुलाचा बाप आहे। राम आणि ललिता विभक्त होण्यापूर्वी त्यांच्यातील एका उत्कट क्षणी त्या मुलाचा गर्भधारणा झाली। राम पत्नी जानकी प्रती असलेली निष्ठा मुलावरील प्रेमाच्या ओढीनं अडकतो। जानकी जी आता गर्भवती आहे तिला तिच्या बहिणीच्या परत येण्याबद्दल कळतं, पण ती संपूर्ण परिस्थितीचा गैरसमज करून घेते। तिला राम आणि ललिता तिच्यावर फसवणूक करत असल्याचा संशय येऊ लागतो। तथापि अखेरीस सर्व गैरसमज दूर होतात। ललिताच्या त्यागाची खरी व्याप्ती जानकीला कळते, जिला खूप अपराधी असल्यासारखं वाटू लागतं। जानकी एका मुलीला जन्म देते आणि तिचं या बाळंतपणातच निधन होतं। बाळ आणि राम यांना ललिताच्या हवाली सोडून जाते। तर ही या तोफा चित्रपटाची कहाणी। आज एके फिल्म कार्यक्रमात तोहफा चित्रपट आम्ही निवडलाय आणि खास आमच्या रसिकांसाठी हा तोहफा।

0: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. एके फिल्म कार्यक्रमासाठी खास हा तोहफा अर्थात तोहफा चित्रपटातली गाणी आज आम्ही सादर करतोय. रचना इंदेवर यांच्या आहेत, संगीत बप्पी लहरी यांनी दिलेलं आहे. कार्यक्रमात लवकरच आपण भेटू, तत्पूर्वी अल्पविराम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका. दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: हा संदेश आता आपण ऐकलात. यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी. आज सकाळी 10:30 आम्ही प्रसारित करू कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कार्यक्रमात DEd BEd अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्या सौ मनीषा भागवत बावणे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आहे, सादरकर्ते योगीराज बच्चे. आणि त्याचसोबत सकाळी 11 गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण. आजच्या कार्यक्रमात आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीचे वाटप. संकल्पना लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं असेल, सादरकर्ते योगीराज बच्चे. अवश्य ऐका आमचे आजचे विशेष कार्यक्रम. एकी फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आज तोहफा चित्रपटातली गाणी.

तोफा चित्रपटातलं हे गीत आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात. या चित्रपटात जितेंद्र रामच्या भूमिकेत, जयाप्रदा जानकीच्या भूमिकेत, श्रीदेवी ललिताच्या भूमिकेत, याशिवाय कादर खान, असराणी, अरुणा इराणी, जगदीप लीला मिश्रा आणि कामेश सिंगच्या व्हिलनच्या प्रमुख भूमिकेत शक्ती कपूर. सदर चित्रपटात सर्व गाणी बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केलेली असून ही गाणी इंदिवर यांनी लिहिली आहेत.

0: लता मंगेशकर, किशोर कुमार आणि बेबी कविता यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमात शीर्षक गीत शेवटी ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. तोफा चित्रपटातली गाणी आपण ऐकत आहात. 1984 साली प्रदर्शित तोफा हा चित्रपट सदर चित्रपटासाठी 32व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार शक्ती कपूर, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी आणि गीतकार इंदिवर तोफा मेरे प्यार का या गाण्यासाठी नामांकन मिळाली होती. आणि आता जाता जाता शीर्षक गाणं

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आतापण ऐकलं. आज एके फिल्म कार्यक्रमासाठी आम्ही प्रसारित केली तोफा चित्रपटातली गाणी. रचना इंदिवर यांच्या, संगीत बप्पी लहरी यांचं, स्वर किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, बेबी कविता आणि एस पी बालसुब्रमण्यम. एके फिल्म हा कार्यक्रम विजय पारगावकर यांनी सादर केला. आकाशवाणीच्या बीड केंद्रानं हा कार्यक्रम प्रसारित केला. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: भाऊराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा FM 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात DEd BEd अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्या सौ मनीषा भागवत बवणे यांची सुप्रभात जोशी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. निवेदन सुप्रभात जोशी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस.
1: College campus. College campus. Hello friends. कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागामध्ये मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मित्रमैत्रिणींनो, आजच्या या भागामध्ये आपण डीएड आणि बीएड या शिक्षण क्षेत्रात शिक्षणाच्या दिशा काय आहेत, करिअरची संधी काय आहे, त्याची पात्रता काय आहे, ऍडमिशन प्रोसेस, तर या सगळ्यांविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आदित्य अध्यापक विद्यालय तेलगाव नाका इथल्या प्राचार्या मनीषा बावने सवासे मॅडम आपल्या भेटीला आलेल्या आहेत. तेव्हा त्यांच्याकडनं आपण डीएड आणि बीएड या शिक्षण क्षेत्रात आपल्याला कसा प्रवेश घेता येईल, यातनं आपल्याला काय करिअरच्या दिशा आहेत, संधी आहेत, याविषयीची सविस्तर माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. मॅम, पहिला असा प्रश्न आहे की नेमकं डीएड आणि बीएड हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे स्वरूप काय आहे?
1: सुरुवातीला जर सांगायचं म्हणलं तर डीएड

0: आणि बीएड हे दोन्ही कोर्स केल्यानंतर शिक्षकाची ही पात्रता आहे. शिक्षक होता येतं.
1: अच्छा.
0: शिक्षक शिक्षक म्हणजे शिस्त, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष म्हणजे शिक्षक. आणि शिक्षक हा समाज घडवणारा एक अभियंता आहे. तर त्याचप्रमाणे डीएड हा जो आहे तो डिप्लोमा कोर्स आहे. शिक्षक होण्यासाठीचा डिप्लोमा कोर्स आहे. तर डिप्लोमा कोर्स मध्ये 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला डीएड ला ऍडमिशन घेता येतं. तर त्यामध्ये तो त्याला ओपन संवर्गातील मुलगा असेल तर 50% आणि इतर मागासवर्गीय कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 45% एवढे गुण असणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे बीएड ही माध्यमिक शिक्षक, डीएड झाल्यानंतर आपण प्राथमिक शिक्षक 1 ते 8 यासाठी पात्र होऊ शकतो. तर माध्यमिक शिक्षक म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत माध्यमिक शिक्षकाची पात्रता बीएड केल्यानंतर येते.
1: अच्छा.
0: तर बीएड आणि डीएड दोन्ही शिक्षक होण्यासाठीचे व्यावसायिक कोर्सेस आहेत. डीएडची पात्रता 12वी आणि बीएडची पात्रता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर. दोन्हीची मार्क गुणांची जी आहे क्षमता ती आहे 50%. ओपन संवर्गासाठी 50 आणि इतर मागासवर्गीयांसाठी 45 ही गुणांची अट दोन्ही कोर्सेसला आहे. आणि दोन्ही अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षाचाच आहे.
1: बर, मग कोणकोणत्या माध्यमासाठी डीएड अभ्यासक्रम उपलब्ध आहे असं सांगता येईल आपल्याला?
0: हा, तर तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला. तर कोणतेही तिन्ही माध्यम आपल्याकडे, सायन्सचे विद्यार्थी होऊ शकतात डीएडला, कॉमर्सचे विद्यार्थी होऊ शकतात, आर्ट्सचे विद्यार्थी होऊ शकतात.
1: बर.
0: आणि तशाच प्रकारे बीएडचं देखील आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आणि अलीकडील काळात तर बीएससी अॅग्री, इंजिनिअरिंग, बीएएमएस म्हणजे आयुर्वेदिक याही क्षेत्रातील विद्यार्थी आमच्याकडे बीएड साठी ऍडमिशनला आलेले आहेत मागच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये. यांचं इंजिनिअरिंग पूर्ण आहे, बीएससी अॅग्री पूर्ण आहे किंवा बीएमएस कम्प्लीट आहे. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा बीएडला प्रवेश 2-3 वर्षाखाली घेतलेला आहे.
1: म्हणजे तुम्हाला बीकॉम बीएड करता येतं, बीएससी बीएड करता येतं, बीए बीएड करता येतं आणि अगदी बी बीएड सुद्धा करता येतं. अच्छा.
0: म्हणजे फक्त किमान पात्रता बीएड साठी आहे, किमान ग्रॅज्युएशन, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन.
1: बर. तर मग आता ही डीएडची आणि बीएडची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, केव्हापासून सुरुवात होते अंदाजे काय सांगता येईल?
0: हा, तर तो बीएड आणि डीएड ह्या दोन्ही जे कोर्सेस आहेत ते एनसीटी, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन याद्वारेच, या नॉर्म्स प्रमाणे चालतात. यांची साधारणतः प्रवेश प्रक्रिया ही आहे. जर बीएडची प्रवेश प्रक्रिया ही साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये सीईटी फॉर्म जे सुटतात, जी केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा आहे ती नियंत्रित करते की महाराष्ट्र राज्यासाठी.
1: अच्छा.
0: आणि त्यामध्ये स्कॅप राऊंड द्वारे प्रवेश प्रक्रिया होते पूर्ण. तर सुरुवातीच्या काळात जानेवारी फेब्रुवारी मध्ये सीईटीचे फॉर्म सुटतात. त्याच्यानंतर त्याचा सीईटी आता मार्च मध्ये झाली, 27 ते 29 मार्च दरम्यान सीईटी झाली. 13 जूनला सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे. आणि आता करंट 2 जुलै पासून तर 16 जुलै पर्यंत त्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी सीईटी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पूर्ण आपले ओरिजिनल डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन सीईटी सेलला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ते रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर मग त्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट लागेल. आणि मग त्या दोन्ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यांना कॉलेज पसंतीक्रम, जो आपण म्हणू कॅप राऊंड, फर्स्ट कॅप राऊंड साठी त्यांना स्वतःच आपल्याला कॉलेज पसंतीक्रम निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे 16 जुलैच्या नंतर. म्हणजे ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत त्यांना कॉलेज निवडण्याची संधी मिळू शकते.
1: बरं.
0: आणि साधारणतः पहिला राऊंड हा ऑगस्ट मध्ये लागू शकतो.
1: अच्छा.
0: आणि 3 राऊंड झाल्यानंतर, तिन्ही राऊंड मध्ये जर विद्यार्थ्याचा नंबर लागला नाही तर एक स्पॉट राऊंड असतो, म्हणजे तिथे प्रथम येणाऱ्या प्रथम संधी या तत्वावर स्पॉट राऊंडचे ऍडमिशन होतात बीएडचे. आणि डीएड जर म्हणाल तर डीएडची प्रोसेस ही थोडी लवकर सुरू झाली, म्हणजे जून 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर 2-3 दिवसातच रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. हे एससीआरडी पुणे याच्या अंतर्गत डीएडची प्रोसेस सुरू होते. आणि मग त्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेद्वारे मग त्यांनी थोडी प्रोसेस लवकर सुरू केल्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना मार्क्स मेमो मिळाले नव्हते 12वीच्या, त्याच्यामुळे त्यांना मार्क्स मेमो नसल्यामुळं आणि टीसीई नसल्यामुळं.
1: अच्छा.
0: कारण रिझल्ट मार्क्स मेमो आल्याशिवाय टीसी मिळणार नाही, रजिस्ट्रेशन करता आलं नाही. मग रजिस्ट्रेशन न करता आल्यामुळे बहुतांश विद्यार्थी रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिले. कारण 11/5 ते 1/6 पर्यंत रजिस्ट्रेशन

0: वर्षांचा कालावधी होता, तोपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांकडे तुरळक विद्यार्थ्यांकडेच मार्कशीट होते. मग त्यामुळे काय झालं, विद्यार्थी थोडे वंचित राहिले. मग कॅप राऊंड मधून महाराष्ट्रातील बऱ्याचशा कॉलेजच्या आजही डीएडच्या जागा भरल्या नाहीत, 100% किंवा 50% हीच. मग त्यानंतर आता 8 तारखेपासून 8 जुलै पासून ते 12 जुलै पर्यंत स्पॉट राऊंड साठी मग महाराष्ट्र शासनाने आपल्याला डेट वाढवून दिली. मग याचा एक फायदा होईल की विद्यार्थ्यांना, की जे विद्यार्थी आता कॅप मध्ये येऊ शकले नाहीत किंवा कॅपच्या प्रोसेस पासून वंचित राहिले, मग त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी ही मिळाली.
1: म्हणजे डीएडचा स्पॉट अजून बाकी आहे, स्पॉट राऊंड
0: बाकी आहे. मग त्याच्यामध्ये मग ते विद्यार्थी आता त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो की जो आतापर्यंत त्याला त्या संधीचा लाभ घेता आला नाही, तो विद्यार्थी आता त्या संधीचा लाभ घेऊ शकतो. आणि साधारणतः ही 20 जुलै पर्यंत डीएडची प्रोसेस चालेल.
1: बरं, 20 जुलै पर्यंत
0: कारण कॉलेजला ऍडमिट करायचा कालावधी हा 20 जुलै दिलेला आहे. फक्त रजिस्ट्रेशन करण्याचा 12 जुलै आहे.
1: अच्छा,
0: विद्यार्थ्यांनी नंतर राऊंड लागणार आहे त्यांचा पण 15-16 जुलै पर्यंत उजडेल ते.
1: म्हणजे आपला कार्यक्रम आता हा जो प्रसारित होतोय तर तेव्हा त्यांना स्पॉट राऊंड उपलब्ध
0: होऊ शकतो.
1: बरं,
0: तर हा एक आहे विद्यार्थ्यांचा. आणि त्यामुळे बीएडची जी प्रोसेस आहे ती थोडी लॉंग आहे, त्याच्यामध्ये आणखी विद्यार्थ्यांना वेळ आहे. फक्त सध्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला महत्व द्यायचंय, कारण जो विद्यार्थी सीईटी दिल्यानंतरही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार नाही त्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड मध्ये भाग घेता येत नाही.
1: हे फार महत्वाचं आहे,
0: हे त्याच्या साठी महत्वाचं आहे.
1: मग यासाठी डॉक्युमेंटेशन काय काय लागतं?
0: यासाठी डॉक्युमेंटेशन जे आहे ते आपले 10वीचा मार्क्स मेमो, 12वी मार्क्स मेमो, सनद महत्वाची 10वीची
1: हो,
0: आणि त्याच्यानंतर टीसी किंवा टीसी नसेल तर डोम असेल, आणि ओरिजिनल हे सगळे, आणि बीएड साठी ग्रॅज्युएशनचे मार्क्स मेमो. मग तुम्ही कुठल्या शाखेतील ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केलेली आहे किंवा पदवी पूर्ण केलेली आहे ते, तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, कुठे सेमिस्टर असेल तर ऑल सेमिस्टर, किंवा ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचं रजिस्ट्रेशन सीईटी सेलला केलेलं आहे तर तेही डॉक्युमेंट लागतील. जर त्यांनी केलं नसेल तर आवश्यकता नाही, पण त्यांनी जर सीईटी सेलला पोस्ट ग्रॅज्युएशनचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट लागतील त्याला, पीजीचे. आणि त्याचबरोबर तो कास्ट खुल्या संवर्गात असेल तर प्रश्न नाही, पण कास्टमध्ये जर असेल तो विद्यार्थी तर त्याला त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल, व्हॅलिडिटी लागेल. व्हॅलिडिटी मस्ट आहे, आता शासनाने दिली आहे सध्या 6 महिन्याची मुदत, पण तरी पण कधी काय होतं विद्यार्थी अगोदर पावती जमा करतात, मग त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशनला तोपर्यंत त्यांना मिळत नाही, मग तो वारंवार ते त्रुटीमध्ये ऍडमिशन पडण्याची प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलर ह्या मस्ट गोष्टी आहेत कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी.
1: हो, त्यांनी ते कागदपत्र रेडी ठेवलेलं कधीही चांगलं.
0: आणि जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस, ओपन ईडब्ल्यूएस आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. आणि याच्यासाठी स्टेट, नॅशनल असं काही असतं का सर्टिफिकेट साठी? म्हणजे आपल्याला ईडब्ल्यूएस आपण जे सर्टिफिकेट काढतो वगैरे.
0: आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, काही आता जे नवीन मराठा आरक्षणामुळे जे पूर्वी जे मराठा कॅन्डिडेट होते ते आता ईडब्ल्यूएस मध्ये नाही, स्टेट लेवलला. पण ज्यावेळेस केंद्राचे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल ऑर्डर जे देश पातळीवरील, तिथे मात्र मग ते मराठा कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस मध्ये जातात. त्यांना राज्याचं आरक्षण आहे पण केंद्राचं नाही. मग केंद्रामध्ये ते ईडब्ल्यूएस मध्ये जातात, राज्यामध्ये ते एससीबीसी मध्ये येतात, म्हणजे तिथे ते ईडब्ल्यूएस मध्ये येत नाही.
1: बरोबर,
0: म्हणजे हे आणि केंद्र आणि राज्यामध्ये हा फरक पडला की म्हणजे केंद्र नीट वगैरे देश पातळीवर अदर स्टेटमध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं तर तिथं त्यांना ईडब्ल्यूएसचा वापर करता येतो.
1: अच्छा,
0: किंवा इंजिनिअरिंगला एखाद्याला अदर स्टेटमध्ये घ्यायचं ऍडमिशन तिथं त्याला ईडब्ल्यूएसचा वापर करता येईल देश पातळीवर. पण राज्य पातळीवर सध्या त्याला करता येत नाही, बाकीच्या कास्टला आहे समजा ओपन मधल्या ओपन ईडब्ल्यूएस.
1: बरोबर,
0: तर ते त्यांना घेता येईल.
1: मग हे शिक्षकांच्या पण अशा जे असतात तर ते बाहेरच्या स्टेटमध्ये आपण अप्लाय करू शकतो असं पण आहे का?
0: हा आहे ना, बीएड मध्ये डीएड पेक्षा बीएड मध्ये 2% जागा ज्या आहेत अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
1: अच्छा,
0: अदर स्टेटच्या की दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये येऊन बीएड करू शकतो, डीएड करू शकतो. अदर स्टेटचे 2% विद्यार्थी राऊंड मधून येऊ शकतात.
1: अच्छा, हा ही माहिती थोडंसं नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्याकडचे काही बाहेर जाणार असेल तर त्यांनाही ही माहिती असावी यासाठी म्हणून खूप महत्वाची वाटली. तर शिक्षक होण्याची एक जिद्द असते, कारण या

0: क्षेत्राकडे कुणी एक पॅशन म्हणून पाहून येतं की चला नोकरी लागली तर करूया असं नाही. ज्यांना खरंच मनापासून आवड आहे, माझं ध्येय आहे की मला एक हाडाचा शिक्षक व्हायचंच आहे, अशीच मुलं इकडे वळतात. तर सध्यास्थितीत परिस्थिती काय वाटते? डीएड कडे वळणारे, बीएड कडे वळणारे, काय सांगता येईल आपल्याला? काय कल आहे सध्याच्या पिढीचा?
1: सध्याच्या आता आपण तसं जर विचार केला तर आता व्यावसायिक शिक्षण म्हणून याच्याकडे बघितलं जातं. डीएड बीएड व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षणामध्येच मोडतं. तर आता आपण बघतो की इंजिनिअरिंग, फार्मसी हे व्यावसायिकच आहेत. आणि कुठलंही व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याद्वारे नोकरी मिळणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो.
0: खरंच
1: आणि तो रास्ताही आहे. आजच्या काळात जर आपल्या उदरनिर्वाहाचं साधन महात्मा गांधींनी म्हणलेलं आहे, शिक्षण हे भाकरी बिळून देणारं असावं.
0: हे आपल्याला आपण शिक्षण घेताना आपला उद्देश तोच असतो, किमान मला माझी उपजीविका करता यावी, छोटी मोठी नोकरी तरी लागावी, किमान अपेक्षा आहे आपली.
1: तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती योजना पवित्र पोर्टल तुम्ही ऐकलं असेल,
0: हो
1: बातम्यांमध्ये वगैरे, पवित्र पोर्टलद्वारे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी थोडी शिक्षक भरती झालेली आहे महाराष्ट्र. मग त्याच्यामुळे थोडा समाजामध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन गेला की अरे महाराष्ट्र असं नोकरी देतय हा कोर्स केल्यानंतर.
0: कारण मध्यंतरी खूप गॅप पडला होता.
1: 2010 नंतर मला वाटतं 2017 ला झाली टेट जी आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी, ती 17 ला झाली, त्याच्यानंतर झाली नाही. तर मग त्याच्यामुळं मग त्याच्यातून बरेच लोकांना नोकरी लागली. मग नंतर मग समाजामध्ये कसं थोडस चित्र बदलत गेलं की डीएड केल्यानंतर आता नोकरी लागते म्हणजे थोडे दिवस आलेले आहे, किंवा बीएड केल्यानंतर आता आपल्याला शासनाची नोकरी गव्हर्नमेंट जॉब समाजात सध्या याला महत्व आहे. मग गव्हर्नमेंट जॉब कुठे मिळायला, तिकडे लोकांचा ओढा वाढतो. आता गव्हर्नमेंट जॉबची संधी वाढल्यामुळे मग विद्यार्थ्यांचा मागच्या दिवस वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी थोडा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो.
0: अच्छा,
1: आता 2 वर्षापासून तर बीएडला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेना झाले, पर्सेंटाईल हाय चाललं. म्हणजे आणि हा फरक पडला की थोडी शासनाने थोडी भरती केली तर लगेच समाजाचा दृष्टिकोन बदलतो त्या शिक्षणाकडे बघण्याचा.
0: आणि शासकीय नोकऱ्यांकडे एका स्थिर पाहिली जाते,
1: स्टेबल होतो विद्यार्थी. आणि शिक्षक झाल्यानंतर म्हणजे माझ्या मते तर सग म्हणजे पूर्ण म्हणजे चांगला जॉब जो म्हणता येईल आपल्याला तर शिक्षकाचा जॉब आहे.
0: खरंच
1: की 2 वर्ष अभ्यासक्रम मन लावून पूर्ण करणे, त्याच्यातून आपल्यामध्ये एवढं नॉलेज येतं शिक्षक झाल्यानंतर. म्हणजे बीएड आणि डीएडचा अभ्यासक्रमच असा आहे की त्या माणसाचा परिपूर्ण विकास. आणि काय लहान मुलांमध्ये त्यांचं करिअर घडवण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे येते. हसत खेळत आपण त्यांच्या दिवस कसा जातो कळत नाही. आणि त्याचं शासन पगार देते आपल्याला.
0: म्हणजे कामातून आनंद आहे आणि त्या आनंदातून आपल्याला पैसा पण देतोय शासन, ज्याच्यात आपल्यालाही स्थैर्य आहे आणि दुसऱ्यांचं भविष्य घडवण्याची संधी आपल्या हातात आहे कुठेतरी.
1: आणि आता दुसऱ्या ऑफिस इतर ऑफिसमध्ये आपण गेलो तर तिथं म्हणजे आपण बघतो की त्या ऑफिसमध्ये आणि शाळेच्या वातावरणामध्ये
0: खूप फरक
1: आहे. इथं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये दिवस घालून त्यांच्या भविष्याचा आपण म्हणजे भविष्याचा विचार करणार आहोत तिथं आणि त्यांना घडवणार आहोत. एक पुण्य पण आहे आपलं, त्याच्यातून आपलं करिअर आहे आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह आहे.
0: आणि आनंद सगळ्यात महत्त्वाचा. की आपण एक विचार करा की आपण शिक्षक झालो, हा अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या हातून जे विद्यार्थी पुढे गेलेत आणि मोठ्या मोठ्या पदांवर काम करतायत आणि आपल्या भेटीला येतात की टीचर तुम्ही आम्हाला शिकवलं होतं आणि मी आज या पोस्टवर हे काम करतो.
1: शिक्षकाच्या हातातून डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, फार्मसिस्ट बनतात, वकील बनतात. पण एक हे सगळे एक शिक्षक बनू शकत नाहीत.
0: हो म्हणजे एक शिक्षक काय करतो,
1: एक शिक्षक काय करतो हे एवढं महत्वाचं आहे. म्हणून हा अभ्यासक्रम हा आणि अभ्यासक्रमही तसाच आहे डीएड आणि बीएड दोन्हीचा पण, की त्याच्यामधून त्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल जे आपण म्हणू, त्याचं नियोजन कौशल्य, व्यवस्थापन, प्रशासन, नियंत्रण करणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा बारीकपणे शिकवलेल्या म्हणजे बारकाईने शिकवल्या जातात. आणि त्याचा व्यक्तिमत्व विकासही त्याच्यातून होतो. बालमानसशास्त्राचा अभ्यास असतो, नियोजन प्रशासनाचा अभ्यास असतो, त्याच्यातून त्याचं व्यक्तिमत्व प्रोग्रेस
0: खुलत जातं.

0: तरी पण इकडे हा अभ्यासक्रम आपण घेतल्याच्या नंतर व्यक्तिमत्व विकास होणारच आहे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. इकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी काही अंगभूत आपल्याला म्हणतो ना आपण की त्यांचे कल काय असायला पाहिजेत की कुठल्या विद्यार्थ्यांनी इकडे यायला पाहिजे की त्यांच्याकडे हे जर गुणकौशल्य असतील तर त्यांनी अवश्य इकडे यावं असं तुम्हाला काय वाटतं?
1: आता आपण बघतो की विद्यार्थ्यांचा कल कसा आहे, पूर्ण अगोदर येण्याच्या अगोदर ते अगोदर नोकरीचा विचार करतात बरोबर. परंतु माझं असं म्हणणं आहे की फक्त घरच्यांना वाटतंय आपण डीएड करावं म्हणून करू नये, किंवा घरच्यांना वाटत म्हणजे की नोकरी मिळते म्हणून डीएड करायचंय म्हणूनही करू नये. आपल्याला मनातून ज्या वेळेस वाटेल की नाही मला शिक्षकच व्हायचंय आणि मी हे करू शकतो आणि मला हे करायचंय, असं जेव्हा पूर्वी असं म्हण होत शिक्षक हा हाडा मासाचा असतो, म्हणजे त्याच्या अंगामध्येच ते गुण असतात की त्याला ते आवडतं त्यावेळेस
0: शिकून घ्यायलाही आवडतं आणि शिकवायलाही आवडतं.
1: आता आपण बघू की एवढे म्हणजे आता समाजात जर बघितलं तर काही शिक्षक एवढे सर्जनशील आहेत की त्यांच्या विद्यार्थ्यांना सतत ते नवीन नवीन नवीन नवीन नवीन नवीन नवीन नवीन देत असतात. आता तर एआय आणि संगणकाचं युग आहे, त्याच्यामध्ये तर शिक्षक आपण तुम्ही पण इन्स्टा वगैरे रील बघत असतात की शिक्षक शाळेमध्ये कसे वेगवेगळे कार्यक्रम करतात, संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांना कसे वेगवेगळे शिकवतात आणि वेगवेगळे गाण्याचे रील वगैरे बनवून सुद्धा विद्यार्थ्यांना कसे शिकवतात. काही आता मध्ये तर डान्सचे रील आल्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांसमोर.
0: हो, म्हणजे शिक्षण हे फक्त पुस्तकी नाही, त्याला ते तुमच्या आपल्या आपण म्हणतो ना पूर्ण व्यक्तिमत्व फुलवण्यासाठीची ती एक दिशा
1: आहे. आणि मग तो ज्या वेळेस विद्यार्थ्यांना डान्स मधून शिकवतो तो स्वतःचाही त्याचा आनंद आणि विद्यार्थ्यांचा आनंद, म्हणजे हे एक अशी पोस्ट आहे किंवा अशी जी प्रोफेशन आहे असं की त्याच्यातून फक्त तुम्हाला बंधन नाहीये कुठलं.
0: बरोबर,
1: की तुम्ही किती त्या विद्यार्थ्यांमध्ये विकास करू शकता याचं कुठलं बंधन नाही. तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टींचा विचार करताल तितक्या चांगल्या गोष्टी तिथे तुम्ही उतरू शकता.
0: तर आता हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे, तर ह्या डीएड आणि बीएडच्या अभ्यासक्रमात काही बदल किंवा काही असं सांगता येईल का आपल्याला, काही असे मोठे बदल जाणवतात का?
1: डीएड आणि बीएडच्या अभ्यास यामध्ये की जास्तीत जास्त आंतरवासिता म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फील्ड वर्क मधून नॉलेज मिळावं
0: बरं
1: आणि त्याच्यामध्ये त्याला थोडा स्टायपेंडही मिळावा, हा एक महत्वाचा बदल याच्यामध्ये आहे.
0: बरं, म्हणजे इंटर्नशिप जशी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आम्हाला पाहायला मिळायची ती आता इकडे पण आली.
1: हा, इकडे पण आहे, पूर्वी होती मध्यंतरीच्या काळामध्ये, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये डीएडच्या विद्यार्थ्यांना तर त्याचं स्टायपेंड मिळायचं 9,000 रुपये म्हणजे त्या कालावधीचं, परंतु मध्यंतरी बंद झालेलं आहे. आता आणखी तशी काही योजना नाहीये, परंतु आंतरवासिता जी आहे तुम्हाला प्रोफेशनल म्हणजे त्या फील्डवर जाऊन वर्क करण्याचा अनुभव तो आजही अभ्यासक्रमामध्ये लागू केलेला आहे.
0: बरं,
1: आणि अभ्यासक्रमही त्या पद्धतीनेच बनवलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अनुभवातून शिक्षण मिळावे.
0: आता डीएड बीएड केल्याच्या नंतर फक्त शिक्षकच एवढाच आहे का करिअरची दिशा किंवा करिअरची संधी, तर अजून कुठल्या वाटा आहेत?
1: नाही, आपण तसं म्हणू शकतो बघा, डीएड आणि बीएड केल्यानंतर तुम्ही जर त्या अभ्यासक्रम पूर्णपणे शिकलात तर तुमच्यामध्ये जो व्यक्तिमत्व विकास होतो, बोलण्याची कला,
0: म्हणजे काउन्सलर सुद्धा होऊ शकता
1: तुम्ही. हा, तुम्ही काउन्सलरही होऊ शकता. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणता आताच मी एक लग्न तुम्हाला म्हटलं, मला आज एक लग्न होतं, मी लग्नामधून झालं, तिथं अँकरिंग निवेदक जे आहेत म्हणजे पाहुणे येऊन बसेपर्यंत जो त्या पाहुण्यांना गुंतून ठेवायचा असतं तिथं ते आम्हाला गुंतून ठेवणाऱ्या जे एक महिला आणि व्यक्ती लेडीज आणि जेंट्स होते, म्हणजे आपण लग्नाला वेळ आहे विवाहाला वेळ आहे पण तोपर्यंत माणसं गुंतून ठेवण्यासाठी जी संभाषण कला जे संवाद कौशल्य आवश्यक आहे
0: बरोबर
1: ते सुद्धा भाषा शैली एक निवेदक म्हणूनही ते होऊ शकतात.
0: हो,
1: कम्युनिकेशन स्किल ह्या
0: म्हणजे प्रसार माध्यमामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. भाषा विषयीचं नॉलेज असल्यामुळे तुम्हाला ते कौशल्य बोलण्याचं कौशल्य जर आलं तर निश्चितच माध्यमांमध्ये खूप संधी आहेत, मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा किंवा प्रिंट मीडियामध्ये सुद्धा,
1: प्रिंट मीडिया सुद्धा,
0: लिखाण असेल
1: लिखाण असेल चांगलं तर तुम्ही प्रिंट मीडिया पण करू शकता.
0: हो,
1: आणि आता आपण बघतो इव्हेंटचा जमाना आहे किंवा इव्हेंट मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये पण संधी आहेत.
0: अगदीच कलात्मकता ही या अभ्यासक्रम

0: कार्यक्रमांमध्ये जास्त पाहायला मिळते असं वाटतं आपल्याला. आणि आपल्या संस्कृतीमधलं भाषेचं जे ज्ञान आहे तर त्याची मुळे घट्ट करण्याचं सगळ्यात मोठं क्षेत्र म्हटलं तर शिक्षण क्षेत्र म्हणायला
1: पाहिजे. तुम्ही बघा की शिक्षक हा त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तीच कन्सेप्ट त्याला सोप्या भाषेतून शिकवत असतो, मग त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतो, मग ती त्याची सर्जनशीलताच वापरतो त्याच्यामध्ये की मी हे जे कन्सेप्ट आहे ती अगदी सोप्या भाषेत त्याला कसं शिकू. आता काही कविता आहेत अगदी शिक्षक रील बनून नाच म्हणजे डान्स वगैरे करून गाण्यातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, ही त्याची कलात्मकताच आहे.
0: आणि आता म्हणजे डिजिटल मार्केट पण आहे याच्यासाठी, कारण बरेच जण क्लासेस सुद्धा घेतात, विविध विषयातले जर भाषेचे एक्सपर्ट्स असतील भाषेचे क्लासेस पण घेता येतात आपल्याला
1: त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणजे याच्यानंतर तर तुम्हाला जिल्हा परिषद किंवा खासगी शाळा माध्यमिक शाळा शासनाच्या किंवा नवोदय विद्यालय केंद्रीय शाळा यामध्ये तुम्हाला शासनाची नोकरी तर आहेच, पण याशिवाय ज्या खासगी आपल्या इंग्लिश स्कूल आता बघतो की इंग्रजी माध्यम
0: प्रायव्हेट शाळेचं
1: संख्या खूप वाढलेली आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पण ह्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होते. त्याच्यानंतर आता आपण बघतो की खासगी कोचिंग क्लासेस,
0: कोचिंग क्लासेसचा जे आपल्याकडे आहे
1: ती संख्या
0: मान्यच करावी लागेल,
1: करावी लागेल की अगदी पहिलीला मुलगा गेल्यापासून कोचिंग क्लासेसला जातो जे की पूर्वी नव्हतं. मग त्यामुळे कोचिंग क्लासेस
0: म्हणजे एक काळ होता म्हणजे आम्ही ऐकायचो कोचिंग क्लासेस कुणाला द्यायची की जो कमकुवत अभ्यासक्रम आहे त्याला कोचिंग द्यायची गरज पडायची.
1: आमच्या काळामध्ये शिकवणी लावली की त्याला कमी लेखलं जायचं कारण तो ढ आहे म्हणून त्याला ट्युशन लावली.
0: आणि आता असं आहे की ट्युशन नाही, अरे बापरे ट्युशन नाही म्हणजे हा मागे राहणार, म्हणजे गृहितच धरलेला आहे.
1: म्हणजे मग ही कोचिंग क्लासेस मध्ये एक रोजगाराची संधी उपलब्ध आहे आणि याच्या पलीकडे आणखी स्वतःचा कोचिंग क्लासेस उघडू शकतात, स्वतःचे शिकवणी वर्ग सुरू करू शकतात.
0: खरंच
1: ह्या तर रोजगाराच्या संधी त्यांच्याकडे आहेत आणि त्याशिवाय विशेष म्हणजे शासनाचा जॉब, त्याच्यामध्ये तुम्ही डीएड झाल्यानंतर किंवा बीएड झाल्यानंतर टीईटी जी आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ती पात्र होणं गरजेचं आहे किंवा सीटीईटी जी केंद्राच्या केंद्र स्तरावर लागते आणि मग ह्या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर टेट जी आहे की टीचर इलिजिबिलिटी अभियोग्यता चाचणी शिक्षक अभियोग्यता चाचणी ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी उपलब्ध आहे.
0: त्यामुळे बऱ्याच लोकांनी सध्या ते टीईटी एक्झामची धसकी घेतलेली आहे आणि म्हणजे सोपं नाही राहिलंय, तुम्हाला कॉम्पिटिशन आहे आणि चालण्या आहेत, तिथं तुम्हाला सिद्धच करून पुढे जायचंय. असं नाही की आपण नुसतं चालढकल करून मिळाली अंदाजे मार्क मिळणार नाही, तुम्हाला मेहनत करा आणि मार्क मिळवा.
1: पण जेवढ्या चालण्या आहेत त्याच्यातून तेवढं व्यक्तिमत्व तावसुला कुणच निघणार
0: आहे. अगदीच आहे, अगदीच आहे, खरंच आहे. ज्यांच्या हाती देश घडवण्याची संधी आहे असा जर व्यक्तिमत्व या सगळ्या चाचण्यातून जाऊन पुढे गेलेला असेल तो तितकाच पात्र असेल आणि त्याच्यात तितकीच शक्ती असेल पिढी घडवण्याची.
1: तर 1964 साली कोठारी आयोग माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. कोठारी हे त्याच्या
0: आयोगाची स्थापना झाली,
1: अध्यक्ष होते, त्यांनी म्हटलं होतं उद्याचा जो समाज आहे तो आजच्या वर्गखोल्या शाळेच्या वर्गखोल्यामध्ये आहे.
0: अगदीच आहे, ही निरीक्षणं खूप महत्वाची आहेत, ही एक नुसती वाक्य नाहीत किंवा शब्द नाही आहेत, त्यात पुढचं भविष्य दडलेलं
1: आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की जे आजच्या शाळेतली विद्यार्थी आहेत वर्गांमधले ते उद्या भावी नागरिक आहेत. विद्यार्थी उद्याचे नागरिक घडवण्याचं काम जर शिक्षक करत असेल तर शिक्षकाची जी जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी ती निश्चितच वाढते.
0: खरंच
1: आणि अभ्यासक्रमच असा आहे डीएडचा की त्याच्यामधून तसा जबाबदार शिक्षक त्याच्यामध्ये ज्या क्षमता आहे शिक्षक होण्यासाठी ज्या ज्या क्षमता आहेत त्याची कर्तव्यनिष्ठा जबाबदारी शिस्त या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरतात.
0: बरोबर मॅम, डीएड किंवा बीएड करण्यासाठी शासनाची काही मदत काही योजना असतात का विद्यार्थ्यांसाठी ज्यांना गरज आहे पण काही कारणामुळे आर्थिक कारणांमुळे करता येत नाही, तर शासनाचे काही हात योजना आहे का याबाबतीत काय सांगा?
1: शासनाच्या योजना आहेत ना, स्कॉलरशिप मिळतात विद्यार्थ्यांना.
0: बरं,
1: की जे आता एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसी अशा विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना आहे.
0: बरं,
1: ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना राजश्री शाहू ही स्कॉलरशिप योजना आहे ओपन साठी. त्याच्यानंतर वसतिगृह योजना, अशा सावित्रीबाई फुले वसतिगृह योजना. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख त्यांचा राहण्या खाण्याचा खर्च जो आहे तो शासनातर्फे स्कॉलरशिपच्या माध्यमातून दिला जातो. त्याच्यानंतर एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

0: जे प्रत्येक विद्या म्हणजे शासनाने प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सध्या सुरू केलेल्या आहेत आणि मुलींना 100% फ्री शिक्षण.
1: मुलींच्या बाबतीत फार मोठा निर्णय हा झालाय,
0: त्यामुळे मुलींची संख्या पण आमच्याकडे वाढलेली दिसायली. की पूर्वी मुलींना थोडस शिकण्याकडे थोडं हे वाटत, पण आता शिक्षणाचं फ्री शिक्षण झाल्यामुळे थोडं मुलींची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
1: नक्कीच खूप छान मॅम. आज तुम्ही आकाशवाणी बीड केंद्राच्या आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलात. डीएड आणि बीएड या शिक्षण क्षेत्रात काय करिअर करता येईल, काय दिशा आहेत, संधी आहेत, प्रवेश प्रक्रिया कशी आहेत, शासनाच्या विविध योजना कशा आहेत, हे शिक्षण घेण्यासाठीची तुम्ही सविस्तर माहिती दिली. आणि मला खात्री आहे आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं आहे, ज्यांना असं वाटतं की मला शिक्षक व्हायचं आहे, तर आजच्या या मार्गदर्शनातून त्यांना नक्कीच पुढची दिशा मिळणार आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, आम्हाला छान माहिती दिलीत, सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.
0: थँक्यू, तुम्ही पण मला बोलवल्याबद्दल तुमचेही आभार.
1: तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय.
2: College Campus.

0: कॉलेज कॅम्पस आजच्या कार्यक्रमात डी एड बी एड अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्या सौ मनीषा भागवत बावणे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीची वाट. संकल्पना लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. गाता रहे मेरा दिल गाता

रामकृष्ण हरी माऊली, टाळ मृदुंग आणि विठू नामाचा गजर, ज्ञानबा तुकाराम असा जयघोष, ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत असंख्य वारकरी संतांची मांदी आळी पंढरीच्या दिशेनं आहे. पायी वारी करत पालखी दिंडी समवेत हे भक्तीचं श्रद्धास्थान पंढरपूरच्या वाटेवर आहे. हा आषाढी पालखी सोहळा जन पाहे याची देही याची डोळा.

माऊली विठाई माऊलीच्या दर्शनातच सर्व सुख मानणाऱ्या सकल संतांनी विठ्ठलाला माऊली रूपात पाहिलं. प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती म्हणून विठ्ठलाला माऊली रूपात अनुभवलं. ज्ञान भक्तीच्या समचरणावर उभी असलेली ही विठाई माऊली आपल्या साऱ्या भक्तजनांना माहेरपण देत राहिली. विठाई माऊली ही आमची माय आणि पंढरपूर हेच आमचं माहेर या भावनेनं सकल संतांनी विठ्ठलाशी भावनिक नातं जोडलं. ही आमची विठू माऊली, अवघ्या जगाची माऊली.

माऊली, आणि म्हणूनच या भक्तीच्या प्रेमसुखाला जाण्यासाठी, विठ्ठलाच्या ठाई माहेरपण अनुभवण्यासाठी या संतांनी वारी दिंडीची परंपरा सुरू केली. कुंचे पताकाचे भार आले वैष्णव डिंगर, भेणे पडती यमकिंकर, नामे अंबर गरजत असे. आले हरिदासांचे थाट, कळी काळा नाही वाट, विठ्ठल नामे करीती बोभाट, भक्ता वाट सापडली. पहाटे चार पासून दिवसभर सतत 19 दिवस चालत राहणारे वारकरी. या वारी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या मोजणं केवळ आणि केवळ अशक्य. पण जेव्हा आळंदी देहू इथं लाखो लोक एकत्र येतात, जनसमुदाय एकत्र येतो आणि पालखी निघते ना, तेव्हा या वारकऱ्यांची आणि त्यांच्या दिंडीची रांग शहरात दाखल होते. म्हणजे साधारण 25 किलोमीटरची ती रांग अखंड. तितक्यात संख्येनं लोक दर्शनाची आस घेऊन कपाळी गंध बुक्का लावून भजन कीर्तनात कसे दंग झालेले.

माऊली हा पालखी सोहळा म्हणजे जागतिक स्तरावरील आध्यात्मिक शक्तीचा सर्वोत्तम उच्च विक्रम आणि तोही एकट्या विठुरायाच्या दर्शनाच्या उत्सवासाठी। वैष्णवांची मांदियाळी जनसमुदायाचा महासागर या साऱ्याला शब्द अपुरे पडावे अशी ही व्यापक गर्दी। पालखी दिंडी इथं जात पात धर्म पंथ ऊच नीच वर्णभेद या माणसांनीच निर्माण केलेल्या सीमारेषा पुसल्या जातात आणि त्या पलीकडे जाऊन सारे एकत्र येतात। वय म्हटलं तर कोवळं बाळ ते शंभरी गाठणारे वृद्ध सगळेच या वारी दिंडीत सहभागी होतात। ऊन वारा पाऊस कशा कशाची ही तमा नाही। संसार आणि त्याच्या जबाबदाऱ्या घरातील खुंटीला टाकून निघालेले हे वारकरी। आपुला जीव देह पंढरीनाथा अर्पावा असं म्हणत विठुरायाच्या ओढीनं चालत राहतात आणि म्हणतात की हे विठ्ठला तुझेच रूप चित्ती राहो मुखी फक्त तुझे नामा।

माऊली पंढरपूरच्या वाटेवर पालखी दिंडी नामस्मरणाचा हा आहे गोड हरिनामाचा महिमा. नामाचा हाच परमानंद भक्त पंढरीच्या वारीत लुटतायत. वारीत संतांचं स्मरण होतंय. त्यांच्या जीवनात किती परिस्थिती बिकट उद्भवली पण त्यांची परमेश्वरावरील श्रद्धा यत किंचितही कशी ढळली नाही. शिवाय त्यांनी कुणावर दोषारोपही केला नाही. संत गोरा कुंभार ज्ञानदेवांचे समकालीन, ते भागवत धर्माचे वारकऱ्यांचे आदर्श. ज्ञानदेव भावंडांसह सर्वांनाच वंदनीय, सर्वात ज्येष्ठ असल्यानं सर्वजण काका संबोधत. गोरोबा काकांच्या घराण्यात भक्तिमार्ग परंपरा होती आणि याच भाविक कुटुंबाची वागणूक बघून लोक त्यांना संत घराणं मानायचे. त्याप्रमाणेच संत सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाहीत. हे माझं रान, माझा मळा, अवघ विश्व हेच माझं पंढरपूर आहे आणि कांदा मुळा भाजी अवघी बिठाई माझी, असं म्हणत संत सावतामाळी यांनी भक्ती मार्ग दाखवला.

माऊली, हे विठ्ठलाचं नामस्मरण मोजता येईल का? इथं आम्ही काही संकल्पित जप करतो तेव्हा त्याची फलश्रुती नक्कीच असते. इथं हे अगाध नामस्मरण, भजन, कीर्तन चालत आहे, त्याची काय फलश्रुती आहे हे कोणी सांगू शकेल? माऊली वारी माणसा माणसामधील प्रेम माया याचं दर्शन घडवते, आपुलकी जागवते. या वारीत कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंतही नाही. एकाच मातेची लेकर सारी. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा अन हातात टाळ. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा अन हातात टाळ. खांद्यावर पताका अन गळ्यात माळ. आणि माझ्या मनी भाव निर्मळ. माऊली, असा हा माझा आगळा वारकरी.

माऊली भक्तीच्या बळे पंढरी पाविजे, विठोबाचे नाम घेतल्या विणे न लगे। हे वारकरी जेव्हा सर्वस्व त्यागून वारीला निघतात ना, तेव्हा त्यांच्या घराची काळजी कोण घेत? तोच विठुराया आणि रखुमाई आई। माऊली वारकरी भगिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतात हा सोहळा लाडक्या विठुरायासाठी, कारण त्यांना तुळस प्रिय। वारकरी जे समाज व्यवस्था शिस्तीत सुख शांततेत आनंदात चालवण्यास, समाज स्वास्थ्य टिकवण्यास मदत करतात असा लाखोंचा समूह। संत तुकाराम महाराज निस्वार्थ निसंग निस्पृह कर्मयोगी भक्त, संत ज्ञानोबा माऊली भेदाभेद विरहित सुंदर सद्भावाच्या जगाचा संदेश माऊलींनी दिलाय, त्यांनी पसायदान मागितलाय।

माऊली, असा हा आषाढी पालखी सोहळा आणि या सोहळ्यातील हे पंढरीचे पायी वारी करत असलेले माझे वारकरी। दिवसभर या वारीत चालून चेहऱ्यावर आनंद, तक्रार अजिबात नाही। वारीचा कळस म्हणजे विठुरायाच्या कळसाचं दर्शन। दर्शन घेता पांडुरंगाचे, मग जन्म सुफळ साचे। झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे। वारी वारकरी हा आषाढी पालखी सोहळा पुन्हा पुन्हा अनुभवावा असा।

माऊली आषाढी पालखी सोहळ्यावर हा होता विशेष कार्यक्रम पाऊले चालती पंढरीची वाट। आजच्या गातार हे मेरा दिल या कार्यक्रमात संकल्पना लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं होतं। हा कार्यक्रम सादर केला योगीराज बच्चे यांनी। गातार हे मेरा दिल, नमस्कार।

माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲप वर आकाशवाणी बीड केंद्र. आता दुपारचे 11:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात एका भक्तिगीतानं.

0: पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीतकार आशिष केसकर. कार्यक्रमात यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रथम

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज

0: आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: जाहिरात संदेश एक निवेदन आता आपण ऐकलात आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर

सह कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान मनोरंजनाचं पर्व आकाशवाणी बीड केंद्र. दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते बघा. मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भारावून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदर संगीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चनाताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू. कारण आपण आनंदी असू तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल.
2: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते.
1: बरोबर.
2: बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं, तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
1: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
2: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
1: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
2: अगदी.
1: तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चनाताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय.
2: बघा, आपण मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल. आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं, तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलंय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं. आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणाल्या की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी

0: साठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःचं?
1: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का, हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे. कशीही परिस्थिती असो, बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो.
0: बरोबर.
1: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंट मध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
0: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे, म्हणजे प्रत्येकानी या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे. हो ना?
1: अगदी बरोबर.
0: तर अर्चना ताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं, तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
1: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं, तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
0: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
1: बघत राहायचं.
0: अच्छा, डोळे बंद करून.
1: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत

0: करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेला असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळत आहे, दोन वेळेसच जेवण मिळत आहे, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळत आहे. शेतकरी एवढं धान्य पिकवतं, ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे? तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
1: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वार्थातली आपल्याला आवडायला
0: लागतो
1: ना. हे खूप जास्ती गरजेचं आहे की स्वतः मधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं प्रत्येक वेळेस.
0: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं. आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद, खुश राहणे, हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा, माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही, बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक, नकारात्मक संवाद करत असतात. पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
1: बरोबर.
0: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स. कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता, आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
1: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
0: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड, बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं, जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो, मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार, आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते, हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील? तर मी दुसऱ्यांना मदत करते, म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम, आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल? मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
1: बरोबर.
0: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा

0: सहज करू शकते. जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
1: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
0: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो. पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो, मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं? तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचे हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात, तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
1: बरोबर.
0: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवरून त्यातून तुम्हाला निघायचं आहे. ती त्याच्यावरची परिस्थिती आहे, तिथे तुम्ही जाऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
1: खरंच खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
0: बरोबर.
1: तर अर्चनाताई, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, काउन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
0: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची. सुरुवातीला काही प्रसंग काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं समोर जायचं आहे, त्यातनं मला काय शिकायचं आहे आणि कसे अनुभव घ्यायचे आहे की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं, अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
1: खरंच खूप छान. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
0: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे, तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल. आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्राम प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगल्या कंपनीमध्ये जॉब वरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते, अगदी भांडणं व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे.

0: की तुझ्यामुळे असं झालं मग तुझ्यामुळे असं झालं, तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधरले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉबवरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचंय ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज दुसऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरला.
1: खरंच अर्चनाती, आता जाता जाता आपल्या मैत्रिणींना आनंदी जीवनाचं रहस्य काय सांगणार?
0: मनाला जिंकायचंय, जीवन आनंदी करायचंय, तर सर्वप्रथम स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका, कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नाते संबंध जपा, कारण एकटं जगत असताना आणि नाते संबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ रहा. जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ रहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच. तर खूप छान अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चना ताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

0: आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे.
2: मैत्रिणींनो नमस्कार. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत. आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना. तेजस्विनीताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
2: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण. तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
3: नक्कीच. स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय. हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन, या सगळ्यांचा यात समावेश असतो. आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे.
2: अगदी.
3: आणि कसं आहे की स्मार्ट बजेट मध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात.
2: अगदी.
3: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल. आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो. आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर. आर्थिकदृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे.
2: अगदी बरोबर. तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
3: बजेटिंग महत्वाचं आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते.
2: अगदी.
3: बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना या मार्फत. आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं. कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन

0: जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो. मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते.
1: अगदी बरोबर. मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
0: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अत्यावश्यक खर्च जे असतात ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते मुलांची, आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जे आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीजच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, थोड्यातनं एकदा तरी, असं काही ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच. मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला, 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच, 50%. 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारण आता मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे ना, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते, जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
1: अगदी
0: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच. म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करूया. बाबतीत कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं. ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने

0: सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18 ते 19 हजार पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे, मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18 ते 19 हजार समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1 हजार तिच्याकडे उरतात. खरं तर 1 हजार उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचे इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू, जसं आहे की बँक FD, फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1-1 हजार रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
0: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6 ते 12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे, म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20, 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40 हजार हा जर मासिक खर्च असेल जो 50% जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40 हजाराचा 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 गुणेले 6 6 चोक 24 आपण ज्याला असं म्हणू, म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत, म्हणजे साधारण पुन्हा 12 चोक 48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने, म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे ह्या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल.
0: 50-30-20
1: हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो, पहिले म्हणजे बचत खाते, दुसरा आहे फिक्स्ड डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली RD ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असतं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेव नसेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे जे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती FD बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत, कमर्शियल बँक्स जे असतात, त्या साधारण 7 दिवस ते 10 वर्ष असं FD आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं, जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे,

0: पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं
1: तर
0: आता हा गगनाला भिडलेला आहे. 150,000-152,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड ह्या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60-70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगलं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे. याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला समजा तो 15-16 वर्षाचा आहे त्याला पॉकेट मनी मिळत असेल मग किती गृहिणी पण असो तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील 500 रुपये असतील 1,000 रुपये असेल तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील.
0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते तुम्हाला सांगायचं झालं तर आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी
1: अंदाजपत्रक एक बनवावं
0: अगदी
1: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
0: नक्की सर्वप्रथम आपला इन्कम किती आहे त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
1: गरजेच्या
0: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे मला ब्रँडेड पर्स हवी आहे मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवाय. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते अरे हा तर अनावश्यक खर्च आहे हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना अगदी महत्वाचं आहे. आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे
1: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे
0: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो.
1: खूप छान.

0: सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
1: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे. कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. तिच्या दैनंदिन जीवनात जसं की UPI व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे. आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
0: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं. हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
1: खरंय, अगदी खरंय तुमचं. आणि हे सोयीचं झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो. इंटरनेट बँकिंग हा पण म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो. गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात, महिला असो पुरुष असो कोणी पण, तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो. जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेला आहे.
0: नक्कीच तेजस्विनी, ताई अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
1: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवर ती जी काही EMI पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित SIP द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो. हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणीत जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही केव्हा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक

0: करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला, मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो, तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना, स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे, किंवा आपण ती सगळी, मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये, म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं, ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं, ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्च, खर्चाला किती पैसे लागतात, तो तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे, तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चायला देतील. स्वतःची बचत राखावी, जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी, जसं मी तुम्हाला SIP किंवा RD स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला, मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो, तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन, म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे, याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो. तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन, ज्याला आपण असं म्हणतो, हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल, तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल, यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी, आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद
2: मैत्रिणींनो. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत, आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायं

0: सकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल ने वैश्विक आपूर्ति

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा

व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जून पासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेना दलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथे भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदक मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली

सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: है, रात आधी है,
1: कहीं तेरी मेरी बात भी आ

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10

10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टियर आणि 3 टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं

आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी

0: विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वी पासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं IRCTCच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी 1 मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 20 सेकंद झाली आहे.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 हून अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकी बद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्राविण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळे ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि जगासाठीही स्वप्नवत ठरली.

0: अद्भुत ठरली आणि मित्रांनो म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या सीएजी हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो आता ऐकूया सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांज वेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो चल यार बाहेर जाऊया खूप बोर होत आहे. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज याच हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेईंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमी सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हटलं तर माझ्या मित्राला राग येईल का, मला ग्रुप मधून बाहेर काढतील का, माझ्या ऑफिस मध्ये किंवा कॉलेज मध्ये लोक माझ्या बद्दल काय विचार करतील, मला रूढ समजतील का. आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला सगळं पटतंय, पण नाही बोलायचं कसं, समोरच्याला वाईट न वाटता हे सांगायचं कसं? तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा? थँक यू यार, तू मला विचारलंस याबद्दल. मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे. सो आय एम सॉरी, यावेळी नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो.

0: त्यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजे त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण विकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारणं देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो, त्याची खरं तर काहीच गरज नसते. आज मला जमणार नाही हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते. तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका. या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत. मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर जवळजवळ 3000 अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं. तसंच शृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 वर्षांपासून कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 वर्षांपासून त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत. मृण्मयीताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
3: तसं तर तुम्ही सगळं सांगितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातो हे आपल्याला माहिती आहे.
2: बरोबर.
3: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीनी कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेनी 25 वर्ष चालवलं. आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे, पण या महाविद्यालयातून बीए कीर्तनशास्त्र आणि एमए कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं. आनंद आहे त्यामुळे. आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असताना टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे. आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल
2: त्याचा
3: आनंद वेगळा असतो.
2: अगदी अगदी.
3: आणि त्यामुळे छान वाटत करत आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो आपल्याला त्यात काम करताना
2: छानच
3: मिळत असत.
2: अगदी अगदी. 28 वर्षांपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
3: 98 सालपासून मी कीर्तन करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी 10व्या वर्गात होते. कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात. आस्था गायक ते शिबिर सातत्याने चालू आहे. आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते. पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते. ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं आणि तेव्हा मी 16 वर्षांची होते. आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुलकर्णी जे भावार्थ दीपिकेचे

0: लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे, कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं.
1: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता येईल. एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
0: आम्ही कीर्तनाला हजार गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारण असे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस नऊही रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
1: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
0: अभंगांची निवड शक्यतोवर, म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपाल काल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग की जो सगळ्या गोपगोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
1: अच्छा, ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
0: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करते आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
1: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगाल.
0: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवंय, त्यात काही चूक नाही गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत ज्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं, तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे, म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबीर यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्याने बालकीर्तनकार, तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना, त्यांच्याकरता माझा हा मुलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे

0: धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू, किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी, आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे. तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील. की सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना, नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या, आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते, आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
0: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं, किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झाली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत. म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
1: कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
0: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी.
1: अगदी.
0: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी, त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं हे आम्ही पहिल्यांदाच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वानी भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
1: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
0: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे. जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळ्या. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यानुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा

0: जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जायचं.
1: बरोबर.
0: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आता आताच्या काळात अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला. आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयांनी ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा. आणि तरुणांनी तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते, कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे, पण असं नाही आहे. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे कीर्तन म्हणजे काय, जय जयराम कृष्ण हरी आणि तेच म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कार्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले आहेत. मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कार्पोरेट कीर्तनाकडे वळतायत आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे, होऊन आलेली आहे आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं, कारण शिवाजी महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं, कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल.
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना, कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणांनी ती आत्महत्या करते, एवढ्या तेवढ्या कारणांनी काही घडत आहे, एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत, त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वाने देईन की कीर्तनाकडे वळा, कीर्तनाचा अभ्यास करा, कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे, याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा सादर करण्याचा, तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं, कीर्तनाविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण अनुभवाशी बोल या मालिकेत कीर्तन

या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आनंदी जोशी आणि कुणाल गांजावाला यांनी गायलेलं 1 2 3 4 या चित्रपटातलं सचिन अंधारे यांचं गीत संगीत होतं अमित राजे यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच सापांना मारण्याच्या घटना आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरू झाला की सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता ही आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्याची माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केला आहे सर्पमित्र नितेश जाधव यांना. नितेश जाधव हे एनजे एनिमल रेस्क्यू सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 25 वर्षांपासून रेस्क्युअर म्हणून कार्यरत आहेत. नितेश जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: नितेश जाधव, आपण गेल्या 25 वर्षांपासून प्राणी मित्र म्हणून काम करत आहात, तर मला हे विचारायचं की हे एवढं धाडस तुमच्यामध्ये येण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली?
1: ही प्रेरणा म्हणजे माझे जे वडिलांचे भाऊ होते मोठे, तर ते फॉरेस्ट मध्ये होते. ते आम्हाला घेऊन जायचे जंगलामध्ये फिरायला, किंवा बरेचसे काही अॅनिमल रेस्क्युअर जे लोक असायचे ते काही जखमी झालेले प्राण्यांना नीट करून सोडायचे, किंवा साप वगैरे पकडून आणायचे ते सोडायचे. मग तिथून मला त्या प्राण्यांबद्दल एक लगाव झाला आणि प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून मला ही त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. मी ठरवलं की बाबा नाही, मला पण सापांना वाचवायचं, जे जखमी झालेले प्राणी आहे त्यांना वाचवायचं. तर मी तिथं हे काम करत गेलो. काम करत असताना इथं संभाजीनगर मध्ये फॉरेस्ट वाल्यांनी बोलवलं की बाबा तुमचं काम छान आहे, तर मला एक ओळखपत्र देण्यात आलं आणि ओळखपत्र देण्यात येऊन आम्ही तिथून पुढे ही कामाची सुरुवात केली.
0: तेव्हापासून
1: जॉईन झालो.

0: डिपार्टमेंटला।
1: आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा पावसाळा सुरू होतो तर अशा वेळेला आपल्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? बरं,
0: कारण काय होते की ह्या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस आला की त्यांच्या नळ्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाण्यामुळे काय करतात, ते वरती येतात। बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात। त्या टायमाला काय करतात, एखाद्या माणसांच्या कोणाच्या तरी नजरेस पडतात आणि ते आम्हाला कॉल करतात।
1: तर साधारण सापाच्या किती जाती असतील अशा?
0: तशा जर पाहिलं तर 2000 जास्त जाती आहेत, तर विषारी मध्ये फक्त 4 ते 5 विषारी साप आढळतात। त्यामधून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 4 प्रकारचे साप आढळतात विषारी। ते विषारी साप एक मनार आहे, घोणस आहे, फुरशी आहे आणि कोबरा नाग।
1: हे साधारण कुठल्या भागामध्ये आढळतात जास्त करून?
0: हे आपल्या सिटी एरियामध्ये जर म्हटलं तर एक कोबरा आणि रसल्स हे आढळतात। फुरशी आणि मन्यार हे थोडेसे डोंगर भाग आढळून आलेले आहे।
1: जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्याच्यानंतर ते साप तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात का त्याच्यासाठी तुम्हाला?
0: नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात मॅम की पूर्ण। कधी कधी काय होते की बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला, घराच्या परिसराच्या आजूबाजूला स्क्रॅप पडलेलं असते, घाण असते, मग त्या घाणीमुळे काय होते की हे उंदीर येतात, मग उंदिरांना खाण्यासाठी हे साप येतात। हे साप आढळले की कुठेतरी लपून बसतात, तर मग त्याला शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ जातो। कधी कधी तर ते असं होते की नळ्यामध्ये जाऊन बसतात, तर 2-2, 3-3 तास आम्हाला त्यांना वेट करून त्यांना ते काढावं लागते, पाणी वगैरे सोडून त्यांना काढावं लागतं। मग तेव्हा ते रेस्क्यू करतो, त्यावेळेस ते ज्यांच्या शेतात किंवा ज्यांच्या घरामध्ये निघाला त्यावेळेस ते असं सुकून महसूस करतात की नाही बाबा हा साप पकडला, नाही तर माणसाच्या मनामध्ये खूप सारी भीती आहे मॅम।
1: नितेश, मग तुम्ही आजपर्यंत किती साप म्हणा किंवा किती प्राणी त्यांची तुम्ही सुटका केलेली आहे? बरं,
0: आतापर्यंत जरी म्हटलं तरी आमचं ऑन रेकॉर्ड आहे की आम्ही 5000 जास्त प्राण्यांना आणि स्नेकला वाचवलेलं आहे।
1: त्यात जास्त करून कोणकोणते प्राण्यांची सुटका तुम्ही केलेली आहे?
0: त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही स्नेकला, त्यानंतर नीलगाय, हरिण, पक्ष्यांमध्ये घुबड, त्यानंतर वटवाघूळ, बरेचसे काही पक्षी वगैरे, कोकिळा, हे यांना सगळ्यांना आम्ही रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडतो।
1: पण एकूणच महाराष्ट्रामध्ये कोणकोणते विषारी साप सापडतात? बरं,
0: ऑल महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मॅम एक 5 प्रकारचे साप आढळतात, ते म्हणजे मन्यार, फुरशे, घोणस आणि नाग आणि एक चापळा, हे साप आढळून येतात। बिनविषारी भरपूर आहे मॅम, जसं धामीन आहे महाराष्ट्रामध्ये, आपण धामन म्हणतो, तस्कर म्हणतो, ट्रिंकेट, असे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत, कुकरी आहे, सेलाटी वगैरे, हे सगळे बिनविषारी सापामध्ये आढळून येतात।
1: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये साप निघतो त्यावेळेला नक्की त्यांनी आधी काय करावं की तुम्ही येईपर्यंत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं?
0: आमचं अपेक्षा एवढीच असते की बाबा त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा, लक्ष जर ठेवलं स्नेक वरती तर आम्ही त्याला व्यवस्थित पकडून त्याला आम्ही घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत। आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की न लक्ष ठेवलं तर तो कुठेतरी मिस होतो, म्हणजे तो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो आपल्याला शोधल्याने सुद्धा सापडत नाही, त्यावेळेस सोडून द्यावं लागतं। तो पुन्हा येण्याची चान्सेस असतात आणि पुन्हा येण्याचं ते भीतीच निर्माण होते ना। बाय चान्स आम्ही गेलो घरी किंवा रात्रीच्या वेळेस निघाला, आपण बरेचसे मुलं बाळ खेळत असतात किंवा रात्रीच्या वेळेस जर म्हटलं निघाला तर झोपलेले असतात, त्यावेळेस जर काही स्नेक बाईट वगैरे झाला तर खूप परेशानी होऊ शकते।
1: आणि लोकांमध्ये पण ती एक प्रकारची भीती
0: कायम राहते की हा बाबा आता तो पकडल्याने गेला, कधी आम्हाला दिसल का चावन, कधी काय होईल सांगता येत नाही।
1: आता ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला साप दिसलाय तर त्यांनी तो कसा ओळखावा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे?
0: त्यासाठी तर जे 4 प्रजातीचे साप असतात ना मॅम, तर त्यांची ओळख अशी आहे की जो कोबरा असतो तो फन काढतो आणि जो मन्यार असतो त्याच्यावरती पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे टिपके टिपके असतात, तो पण एक ओळखायला सोपा आहे। त्यानंतर घोणस हा साप जो आहे त्याच्या पाठीवरती रुद्राक्ष असलेल्या अशी माळासारखी अशी डिझाईन असते, तोही ओळखता येतो। आणि यांची स्वभाव पण त्यांचा थोडा वेगळा आहे। कोबरा जर असेल तर कोबरा लगेच आपली मान वरती करून फन काढतो आणि स्वतः आपल्या समोर उभा राहतो,
1: न घाबरता
0: हा हा हा आपल्याला समोरच्याला घाबरवायचे प्रयत्न करतो। आणि जो फुरशी साप असतो तो स्वतःचं शरीर स्वतःला घासून असा करवतीसारखा आवाज करतो आणि तो छोटा असतो, आपल्या अंगठ्यासारखा साईज असतो आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत त्याची लंबाई असते, हा बिग साईजचा जर असला तर। आणि त्यानंतर आपला रसल वायफर असा आहे की रसल वायफर असा एळा मारून बसतो, जर त्याच्या जवळ कोणी गेला ना तर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून असा स्प्रिंग सारखा स्पीड करून असा आपल्याला लगेच जाऊन बाजूला होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे। तर हे चारही जे विषारी साप आहे हे ओळखणं खूप सोपं आहे, फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जरी घेतली आपण।
1: आणि जेव्हा बिनविषारी साप असतात तर त्यांचे साधारण काय आहेत म्हणजे ओळखण्याची त्यांची लक्षणं?
0: बिनविषारी म्हटलं तर

0: सर्वसाधारण तर आपल्या इथं संभाजीनगरमध्ये धामनच आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर तस्कर आहेत, ते तस्करचा साप जो असतो तो स्लो चालतो. त्यानंतर एक मांडूळ नावाचा साप आहे ज्याला दोन तोंडाचा साप म्हणतात, बरेचसे लोक त्याची तस्करी करतात. आता एक मागच्या वेळेसच आपल्या इथं एक केस अशी आढळून आलेली, तर एका मुलांनी मांडूळाची तस्करी करताना त्या डिपार्टमेंटनी खूप छान एक सापळा रचला आणि त्याला रंगे हात पकडून घेतलं. त्याच्यावरती कार्यवाही झाली आणि आता तो हर्सूलमध्ये आहे.
1: मग आता समजा एखादा साप घरात आलाच आहे, तर त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तींनी नेमकं आधी काय करावं?
0: जर घरात साप आलेलाच आहे तर त्यावेळेस तर सगळं प्रथम की सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं, जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊन कोणाला बाईट करणार नाही. आणि त्याच्यावरती वॉश करायचं. जर अवेलेबल असन तर जवळच्याच कोणाला तरी बोलून प्राणीमित्राला किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे. नाही तर फायरवाले तर असतातच, फायरवालेची सुद्धा मदत घेतली तर ते मदत करतात. आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो मिस जर झाला तर
1: नंतरच्या वेळेस तो पळून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याला शोधणं अवघड.
0: बरोबर.
1: आपण बघतो की जेव्हा साप दिसतो तर लोक आधी घाबरूनच जातात आणि त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात, तर त्यांनी नेमक्या अशा काय चुका टाळाव्यात?
0: आता बरेचसे लोक काय करतात की कोणी शूटिंग घेण्यासाठी कोणी काठी घेऊन मारायला येतात, तर त्यावेळेस हे सगळं असं नाही केलं पाहिजे. बाय चान्स काय होते की तो एखाद्या कोपऱ्यामध्ये दडून बसला, त्याला एखादा फटका वगैरे लागला, म्हणजे तो जर इंजर्ड झाला आणि तो जाऊन बसला नळ्यामध्ये, पुन्हा आपण शोधला तर नाही सापडला, तर तो एक इंजर्ड असतो. इंजर्ड असल्यामुळे काय होतं की त्याला खूप त्रास होतो. त्रास झाल्यामुळं त्याच्या समोर जे भी काय आलं ना तो चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही. तर तशा वेळी तेच केलं पाहिजे की बाबा त्याला न मारता सुरक्षितपणे वाचवा आणि स्वतःचाही जीव वाचवावा आणि त्याचाही जीव वाचवावा.
1: समजा एखाद्याला साप चावलाच तर तत्काळ आधी त्यांनी काय प्रथम उपचार करणं गरजेचं?
0: तर त्यांनी प्रथम उपचार हेच करायला पाहिजे मॅम की ब्लेट वगैरे न मारता. ब्लेडनी काय होते की बऱ्याच वेळेस नसा वगैरे कट होतात. बऱ्याच वेळेस काय होते की शेतामध्ये किंवा कुठं काम करत असताना हे साप असे डायरेक्ट येऊन तर काही चावा घेत नाहीत. हे कुठेतरी असे दळून बसलेले असतात. आपण काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा ते त्यांच्या अंगावरचे जे कचरा वगैरे काही असेल ते काढण्यासाठी ज्यावेळेस जातो आपण हात टाकतो त्यावेळेस ते हाताला बाईट करू शकतात. शक्यतोवर तर पायाला किंवा हातालाच होतो. तर मग तशा वेळेस काय केलं पाहिजे, जर विषारी साप जर असेल तर तुम्हाला लगेच तो ओळखू येतो. आणि जर विषारी साप असलाच तर त्याचे सिम्पटम पण लगेच तुरंत एक दोन मिनिटात तुम्हाला लक्षात येतात.
1: की
0: ते सिम्पटम्स असे असतात मॅम की तुम्हाला बोबडी ओढणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, आणि त्यामध्ये सापांचं जे विष असते ते पण वेगवेगळं असते. जसं जर नाग चावला तर हा नाग आपल्या माइंडवरती अटॅक करतो, त्याचं जे विष असते हे माइंडवरती अटॅक करते. आणि जो रसल वायफर असतो तो रसल वायफर आपल्या ब्लडवरती अटॅक करते, त्याचं जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या जे गाठी वगैरे बनवायचं क्रिया करतात. तर अशा वेळेस तेच केलं पाहिजे की बाबा त्याला बाईट जर झाला, सर्वप्रथम उपचार म्हणजे त्याला वॉश करणं जिथं बाईट झाला. म्हणजे काय होते की या स्नेकच्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असतात, तर ते जर वॉश करून जर आपण तिथं त्याच्या 1 ते 2 इंचाच्या पाठीमागे जर आपण आवडपट्टी जर बांधली तर ते विष कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न करावे. अशा वेळेस काय होते की स्वतःला खूप कंट्रोल करावं लागते, घाबरायचं बिलकुल नाही. जर आपण घाबरलो ना मॅम तर ज्या ठिकाणी आपण समजा 1-2 ची मोटर लावली त्या ठिकाणी 4 ची मोटर लागल्यासारखं आपलं ब्लड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जाते. मग ते जेवढा फास्ट आपल्या शरीरामध्ये पसरण हे तेवढा आपल्याला लवकर त्रास होतो आणि लवकर आपण कोमात जाण्याचे पण चान्सेस असतात. त्यासाठी मी तर सगळ्यांना हे सांगणार आहे की स्नेक बाईट जर झाला तर न घाबरता पटकन तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे तुमचा उपचार 100% होतो. मृत्यू तर एवढा लवकर होत नाही कारण त्याला कमीत कमी वेळ पूर्ण बॉडीमधून हे होण्यासाठी पूर्ण 3 तास लागतात मॅम. तर असं होत नाही, पण ताबडतोब जर म्हटलं तर जर तुम्ही हॉस्पिटल पर्यंत नाही गेले 1 तासाच्या आतमध्ये तर तुम्ही कोमात जाऊ शकता. ट्रीटमेंट वगैरे अवघड राहते. पण मी तर म्हणतो की सगळ्यांनी शुद्धीवर राहण्याचेच प्रयत्न कराव, स्वतःला कंट्रोल करूनच आपलं डोळे मिटू नये किंवा बोलत राहावं. कोणीतरी त्यांच्या सोबत असल्यावर त्यांना एक धीर द्यायचा की बाबा तुला काही होत नाही, तो बिनविषारी साप होता असं सांगून त्याला थोडस गोष्टींमध्ये गप्पांमध्ये त्याला हॉस्पिटल पर्यंत जर नेलं तर 100% तो बरा होतो. आणि मॅम असं मी याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे बुकमध्ये, एका संशोधन करण्यासाठी एका जणाला ते स्नेक बाईट केला, तर ती स्नेक बाईट झाल्यानंतर बाबा आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे पाहण्यासाठी एक लॅबमध्ये त्यांनी एका व्यक्तीला शिक्षा झाली होती फाशीची. फाशीची शिक्षा झालेली असताना त्याला म्हटले की बाबा तुला आता फाशीची शिक्षा झाली, परंतु आम्ही तुला फाशी न देता तुला स्नेक बाईट करू. स्नेक बाईटनी तुझा मृत्यू 100% होतो. ऑलरेडी साप जर म्हटलं भीतात घाबरतात. आम्ही फाशी न देता तुला

0: स्नेक बाईट करून किंवा साप चावूनच मारणार असं त्याला आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, त्याला स्ट्रेचर वरती झोपवलं. झोपवल्यानंतर एक साप आणला आणि त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला स्पर्श करायला लावलं की हे बघ हा साप आणलेला आहे, हा नाग आहे आणि आता हा नाग आम्ही तुला चावणार. त्यावेळेस काय केलं, झोपल्याच्या नंतर त्याला दोन टास्पिन लावल्या. दोन टास्पिन आणि त्याला महसूस केलं की बाबा आता तुला साप चावला. तशा केसेसमध्ये तो माणूस एक्सपायर तर झाला पण त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं निघालं की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या माइंडने ते विष तयार केलं. भीती एवढी त्रासदायक आहे की म्हणजे माणसाने जे विचार केले ना ते तुमच्या समोर येतात आणि तसं तुमचा बदलाव होतो तुमच्या शरीरामध्ये. फक्त तुम्ही तुमचा विचार स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला काही होणार नाही, मी 100% बरा होईन. तर तुम्ही 100% बरा होता आणि हाच एक्सपिरियन्स स्वतः माझा आहे कारण मला स्वतःला स्नेक बाईट झाला होता. 2012 मधली गोष्ट आहे मॅम. चिकलठाणा MIDC मध्ये एक गट्टूची कंपनी होती. त्या गट्टूच्या कंपनीमध्ये मी कोबरा पकडला. कोबरा पकडल्याच्या नंतर त्याला मी बॅग मध्ये टाकलं. बॅग मध्ये टाकल्याच्या नंतर मी गोणी पकडतात ना जशी ज्या ठिकाणी आपण त्याला बांधायचं आपल्याला त्या ठिकाणी मी त्याने हाताने पकडलेलं होतं आणि ती गोणी थोडीशी ट्रान्सफर होती म्हणजे त्याला दिसत होतं. तेवढ्या वेळात वरती येऊन कोबरा त्याने माझ्या हाताला बाईट केला. ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं तो अर्धा घाबरला, तो तिथेच त्याला घाम फुटायला लागला की आता या माणसाला साप चावला आता सगळं माझ्यावर येणार. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. लगेच मग मी त्या कोबराला बांधून गोणीतच बांधून मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवून दिलं सेफ. मी काय काय घाबरलो नाही काही नाही आणि लगेच मला ते सिम्पटम चालू झाले की जसे माझ्या डोळ्यासमोर अंधार येणार, माझी बोबळी ओळाली आणि मला झोप येण्यासारखं होत होतं. तर त्यांनी त्यांच्या टू व्हीलर वरती बसवलं आणि तिथं मला ऍडमिट केलं. फर्स्ट ट्रीटमेंट जे काय मेडिसिन होतं ते त्यांनी आणून दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना त्यांनीच कळवलं आणि ते सगळे आले. मग तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली मॅम. तर मग मी 2 दिवस कोमात होतो तर मी कोमातून बाहेर आलेला माणूस आहे आणि हे सगळं प्राण्यांचाच आशीर्वाद मी समजतो. कोणाला तरी वाचवलं, कुठल्या तरी प्राण्यांना म्हणा म्हणून माझा सुद्धा जीव वाचला.
1: मग ते साप चावल्यानंतर प्रथम उपचार करणं तर गरजेचं आहे. काय गोष्टी अशा आहेत की ज्या करू नयेत?
0: साप चावल्यानंतर जसं टीव्हीवर दाखवतात की त्याला ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी लोक तोंडाने ओळायचे प्रयत्न करतात किंवा ब्लेड जास्त मारायचे प्रयत्न करतात, जडीबुटी आणा किंवा हा पाला लावा ते लावा असं न काही करता तुम्ही जर हॉस्पिटल पर्यंत जाण्याचे प्रयत्न केले तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचतो.
1: पूर्वीच्या काळी हे सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण त्यांना त्या सगळ्या झाडपाल्यांची माहिती
0: होती. बरोबर,
1: आपण ह्या गोष्टी टाळणं
0: गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक काय करतात, या बाबा जोडण्या तो बाबा झाडपूस देतो आणि ते सापाचं विष उतरते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत.
1: परिणितेस, तुम्ही आतापर्यंत खूप प्राणी वाचवलेले आहात. तुमच्या रेस्क्यू मधलं सगळ्यात आव्हानात्मक म्हणा असा रेस्क्यू तुमचा की जो खूप तुमच्या स्मरणात राहिला आहे त्याच्याबद्दल काय सांगा?
0: आम्हाला तर तसं जर एक दोन कॉल होते. एक तर हरणीचा कॉल होता, विहिरीत पडलेली हरण होती. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आमच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्ही बाहेर असतो, कॉल आला तर आम्हाला जाणं गरजेचं असते. तर मग आमच्याकडे काही साधन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या हरणीला काढण्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली. एक नीलगाय सुद्धा होती, फसलेली होती चिखलामध्ये. तर तिथं फक्त माणसालाच जाता येत होतं आणि ते पण एका साईडनं जाता येत होतं, दुसऱ्या साईडनं बिलकुल दलदल होती. तिथं अक्षरशः JCP सुद्धा जात नव्हता ना क्रेन जात होती. एवढं अवघड जागेवरून आम्हाला ते नीलगायला काढावं लागलं. आम्ही काढला आणि तिला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून आम्ही ट्रीटमेंट घेऊन तिला जंगलात तिच्या आदिवासामध्ये सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त हे होता. बाजूला उभे राहिलो आणि ते बघत होती. बघून आम्हाला म्हणजे असं म्हणत होती की बाबा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की मला सुखरूप त्या चिखलातून बाहेर काढलं आणि आता मला माझ्या आदिवासामध्ये आणून सोडलं. तर तशा वेळेस बरेचसे अॅग्रेसिव्ह सुद्धा ॲनिमल जे असतात ना मॅम की ते आपल्याला एक धन्यवाद करण्यासाठी थांबतात आणि बघतात सगळीकडे आणि नंतर मग त्यांचा प्रवास सुरुवात करतात.
1: ज्यांना तुम्ही वाचवले त्या प्राण्यांनी उलटा तुमच्या
0: कधी नाही, आतापर्यंत तर माझ्यासोबत कधी असं झालेलं नाही.
1: त्यांच्यामध्ये सुद्धा
0: हे राहतात हो, प्रेम भाव 100% हो मॅम.
1: प्राणी निवासाच्या ठिकाणी सोडायचं असतं तर तुम्ही त्यांना नेमकं सोडतात कुठे?
0: सोडायचं तेच त्यांच्या आदिवासामध्ये, म्हणजे जसं फॉरेस्ट एरिया असतो की त्यांनी जसं सांगितलेलं असतं तुम्ही गवताळा अभयारण्य झालं, जसं की सारोळा झालं, त्या ठिकाणी आपण त्यांना रिलीज करतो. इथले जे कोणी RFO किंवा राऊंडर ऑफिसर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांना ते रिलीज करावं लागतात. सापांना जसं की जंगलामध्ये ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी गाव वगैरे नाहीये त्या ठिकाणी त्यांना आपण रिलीज करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास सोपा जाईल. म्हणजे कोणी मारणार पण नाही आणि त्यांना खाद्य सुद्धा उपलब्ध होईल, पाणी उपलब्ध होईल, अशा जागेवर आपण त्यांना रिलीज करतो. साप असो किंवा इतर कोणतलाही ॲनिमल असो.
1: नितीश जाधव, तुम्ही आज 25 वर्षापासून हे काम करताय, वन्यजीव संरक्षणाचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: आधी बरेचसे राजे महाराजे वाघाची शिकार करायचे,

0: त्यांचे नख, त्यांची स्किन हे ते, तर त्याच्यावर कुठेतरी एक असा कंट्रोल झालं. करणारे लोक खूप तस्करी करतात. आता हत्तीचे दात सुद्धा विकले जातात, वाघाचे नख सुद्धा विकले जातात, मोराचे पंख. आता हे मोराचे पंख म्हणजे ओरिजिनलच आहे ना मॅम, जरी हे मार्केटमध्ये विकायला येतात तर कुठेतरी मोर पकडून त्यांची कत्तल करूनच हे मार्केटमध्ये आलेले असतात ना. काय होते की बऱ्याच वेळेस सगळं काही गव्हर्नमेंटच नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा, जसे की आम्ही अॅनिमल रेस्क्युअर आहे, आम्ही सुद्धा त्याला कुठेतरी मार्गदर्शन करतो की बाबा मोरांना न मारलं पाहिजे, प्राण्यांना वाचवलं पाहिजे, झाडं तोडले नाही पाहिजे, झाडं लावले पाहिजे, त्यापासून काय फायदे होतात, काय नुकसान होते हेही आम्ही त्यांना सांगत असतो. तर हे सगळी चांगली गोष्ट आहे की जे कायद्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आम्हाला हे करता येतं. आता मागच्या याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, उन्हाळा खूप जास्त टेम्परेचर होतो, कशामुळे होते की आपली झाड तोड हे थांबली पाहिजे, कुठेतरी झाडं लावले पाहिजे. आता आज 100-100 वर्षाचे झाड तोड होते, कोणी लावत नाही झाडं. वातावरण आहे हे चेंज होऊन जाते ना, की जसं पाऊस वेळेवर येत नाही, ऊन टेम्परेचर खूप जास्त होते, मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. जमीन कमी आणि कॉन्क्रिटिंग जास्त होऊ लागली, बरेचसे डोंगर भाग तोडायला लागले, बरेचसे अॅनिमलांना जागा शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते, भटकावं लागते, त्यावेळेस पण ते अॅनिमल गावामध्ये हा येतात, ओळायला लागले.
1: आज तुम्ही सर्पमित्र म्हणा किंवा प्राणी मित्र म्हणून जेव्हा हे काम करताय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी घेणं काय आहे आणि याच्यासाठी काय प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं?
0: सर्पमित्र म्हणून खूप झालेले आहे, आणि सर्पमित्र म्हणजे तुमचा एक पहिला पाऊल आहे. ज्या ठिकाणी खूप तुम्हाला रिस्क वाटते त्या ठिकाणी रिस्क न घेता तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला पाहिजे. जसं की सर्पमित्र जर असेल तर त्याने टॉंग घेतली पाहिजे, हुक घेतली पाहिजे, हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे, पायात शूज असला पाहिजे प्रॉपर, आणि तेव्हा स्नेक असो किंवा कुठलाही अॅनिमल असो त्याला रेस्क्यू केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तो साप पकडायला गेला, आता स्टन वगैरे करतात तर बऱ्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तशा वेळेस काय होते की तुम्ही स्वतः तर जीवाने जाणार, पण तुमच्या मागची जी फॅमिली आहे, जशी तुमची मुलं झाले, आई वडील झाले, यांनी काय करायला पाहिजे, मग नंतर त्यांचा विचार सुद्धा करून तुम्ही ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे.
1: भविष्यात याची जनजागृती करण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का?
0: भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हेच आम्ही प्रत्येक वेळेस, मी ज्या ठिकाणी जातो इतर राज्यामध्ये सुद्धा गेलो तर मी त्यांना सांगतो की बाबा झाडे वाचवा, झाडे लावा, प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना जीव लावा. तर हे सगळं आम्ही करत असतो. निसर्ग वाचला म्हणजे आपण वाचणार. तर मग आमचा तिथून पुढचा ही प्रवास तोच राहील की आम्ही, आम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्राण्यांना वाचवणार आणि पर्यावरण वाचवणार.
1: तर मग ह्या क्षेत्रामध्ये आणखीन कोणी तरुण येऊ इच्छितील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम मला हेच म्हणायचं की साप पकडायला जर यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होते की बिनविषारी साप म्हणून विषारी सापांना हाताळतो माणूस आणि त्याचा जीव गमावा लागतो. मग त्यामुळं मी सगळ्यांना हेच म्हणणार आहे की बाबा तुम्ही त्याच्याबद्दल पहिले अभ्यास करा, अभ्यास करूनच मग त्या स्नेकला तुम्ही पकडण्याचे प्रयत्न करा. इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा ते, लेपटला जरी तुम्हाला रेस्क्यूला जायचं असेल तर लेपटसाठी सुद्धा एक सेफ्टी ड्रेस येतो, शूज येतात, हेल्मेट, जॉकेट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करते. त्याबद्दल हे सपोर्ट घेऊनच तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही उतरायला पाहिजे, मला तरी हे सांगायचं आहे. प्राणी मित्र म्हणून मी हे सांगणार की बाबा आता झाडं लावा किंवा झाडं तोडी थांबवा. एखादा प्राणी जर तुम्हाला आढळून आला तर तुम्हाला नाही वाचवता आला तर कुठल्या तरी एखाद्या प्राण्यांना मित्रांना बोलवा आणि त्याला ते वाचवण्याची एक संधी द्या. आज गीध संपलेले आहे, आज तर ते एक सफाई कामगार म्हणून होते. तर हे जे मेलेले जनावर असायचे हे ते खाऊन त्यांना पूर्ण नष्ट करून टाकायचे. पण आज तुम्ही बघताय की डॉग्स, कॅट, रानडुकर हे मरून पडलेले असतात, त्यांना साईडला सुद्धा कोणी करत नाही मॅम. आणि त्यांना सफाई कामगार आहेच नाही. पक्षी हे त्यांना घेऊन खायचे, त्यांचंही पोट भरायचं आणि आपल्या सृष्टीसाठी सुद्धा ते एक सफाई कामगार म्हणून होते, हे नष्ट झालेले. मग असं एक जर प्रजाती नष्ट होत गेली तर मग आपलं काय होईल, निसर्गाचं काय संतुलन बिघडून जाईल. तर त्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी हे एक संकलन केलं पाहिजे, बचाव केला पाहिजे,
1: ही निसर्गाची साखळी आपण जपली पाहिजे.
0: हो मॅम.
1: रितेश जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना प्राणी मित्र म्हणून खूप छान प्राण्यांचं संरक्षण कसं करणं गरजेचं आहे याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं आहे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार.

मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलं होतं. संगीतकार मंदार आपटे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 7 वाजता. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस. काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या. 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे. मात्र पाऊस नाही त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1,00,000 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं तरी MPSCच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन

पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती, मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGMA सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री 12 मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर, उद्यान, महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी
QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूर

नागपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त

0: मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान दोन नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30.
2: श्रोतेहो रविवारी 19 जुलैला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकताच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परत फेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2,00,000 जास्त असेल तर त्या 2,00,000 वर्षी रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2,00,000 लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेर पुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56,00,000 शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2,00,000 रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017, 2019 नंतर ही 2026 ची खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे.

0: यामुळे मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल जादासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेत पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2 लाखापर्यंत रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केलं आहे की 36,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे. कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात. तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि हे कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खरं तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे. त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता. म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे, म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज परत भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज

0: नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या दोन घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळे राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतात तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं, पण कदाचित या दोन घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमीभाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो, तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये पिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागे शेतकऱ्याची शेती आहे. खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतच असं नाही. आपल्याकडे लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे. आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांग मेहनतीची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यानं जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमीभाव जो म्हणतो तो दिला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं. मात्र या खरेदीमध्ये बाजारभाव आणि नाफेडचा हमीभाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी साखळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज देणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाहीयेत, म्हणजे ह्याचा अर्थ ते कुठं वळलेत, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे. आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे, त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं. आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी सहकार, पणन, जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात. आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिडर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे खरं तर. म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारनं सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे, त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल.

0: मी आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे दोन तीन टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये टिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी.
3: एकशे दोन पूर्णांक 9 MHz वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळची 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 25 आषाढ़ शेकी 1948 अर्थात 16 जुलै 2026 किसानवाणी कार्यक्रम में अपना सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीजोत्पादन कार्यक्रम याविषयी सचिन सोनवणे कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी। शुद्ध बियाणं जर असेल तर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं भरघोस उत्पादन येतं आणि अशाच प्रकारचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवणारी जी कंपनी आहे महाबीज कंपनी, आणि ह्या महाबीज कंपनीच्या मार्फत बीजोत्पादन कार्यक्रम कसा राबवला जातो याविषयीची सविस्तर माहिती देण्यासाठीच आज आपल्या बीडच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये महाबीज कृषी क्षेत्र अधिकारी सचिन सोनवणे सर आलेले आहेत स्टुडिओमध्ये। मी सरांचं स्वागत करतो। नमस्कार सर।
1: नमस्कार सर।
0: सर, सुरुवातीला मला हे सांगा की जे बीजोत्पादन घेतलं जातं, बीजोत्पादन म्हणजे नेमकं काय सांगता येईल?
1: सर, आज आपण बाजारामध्ये शेतकरी जे बियाणं खरेदी करतो, हे बियाणं शेतकऱ्यांना माहिती नसतं हे कसं तयार होतं काय होतं, म्हणजे हे जे बियाणं घेऊन शेतकरी पेरतो त्या शेतकऱ्यांना वाटतं हे खूप क्लिष्ट प्रोसेस असते किंवा किचकट असते, तर ही जी प्रोसेस असते बियाणं तयार करण्याची, ह्या सगळ्या तयार करण्याच्या प्रोसेसला बीजोत्पादन कार्यक्रम असं म्हटलं जातं। सोप्या भाषेमध्ये जे बियाणं तयार होतं त्या तयार होण्याच्या प्रक्रियेला बीजोत्पादन कार्यक्रम म्हटलं जातं।
0: सर, मग आता कोणकोणत्या पिकाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो?
1: सर, आपल्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये महाबीज मार्फत खरीप हंगामामध्ये तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो। तसेच रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो।
0: सर, आता ही जी बीजोत्पादन कार्यक्रमाची जी कार्यपद्धती आहे ती कशी चालते?
1: महाबीज मार्फत दोन्ही हंगामामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो, त्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम।

0: काही वेळेला आवश्यकतेनुसार उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जातो. जे शेतकरी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांकडनं आम्ही अग्रिम नोंदणी करून घेतो. जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी महाबीज कार्यालयामध्ये येऊन नोंदणी करायची. अडव्हान्स बुकिंग म्हणतात किंवा त्याला अग्रिम नोंदणी म्हणतात. त्यांनी त्यांचं नाव, कोणता वाहन पाहिजे, कोणतं पीक पाहिजे याची सविस्तर आपल्या आमच्याकडे बुकिंग करायची. बुकिंग केल्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला आम्ही त्यांना महाबीज मार्फत बियाणं देतो. आम्ही जे बियाणं देतो ते प्रमाणित बियाणं किंवा मूलभूत बियाणं असतं, म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये फाउंडेशन सीड किंवा ब्रीडर सीड म्हणतात. आम्ही बीज उत्पादनासाठी बियाणं देतो, ते बियाणं शेतकऱ्यांनी घेऊन जायचं, स्वतःच्या शेतामध्ये त्याची पेरणी करायची. पेरणी केल्यानंतर त्याची बियाणं म्हणून आपल्याला पुढे तयार करायचं आहे अशा पद्धतीने निगा राखायची. ती निगा राखत असताना ज्या बियाणं तयार करण्यासाठी ज्या आवश्यक तांत्रिक गोष्टी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. जसं ते बियाणं, त्या बियाण्यामध्ये कुठली भेसळ व्हायला नको, त्यासाठी आपल्याला पेरणी करताना जर आपण दुसऱ्याचं पेरणीयंत्र आणलं असेल तर ते पेरणीयंत्र व्यवस्थित साफ करून घेणं आवश्यक आहे. मळणी करताना दुसरं आपण मळणीयंत्र असेल तर त्यामध्ये अगोदरचं बियाणं नसायला पाहिजे. ती शुद्धता राखण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. ज्यावेळेस शेतकरी हे बियाणं पेरतात त्यांच्या शेतामध्ये पीक उभं असतं, ते उभे असताना शेतकऱ्यास निदर्शनास आलं की यामध्ये काही वेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहे, काही कमी उंचीची, काही जास्त उंचीची, काही वेगळ्या वेगळ्या कलरच्या फुलाची, तर ती झाडं त्यांना काढावी लागतात. या त्याच वेळेस पीक उभं असताना महाबीजचे कृषी अधिकारी आणि बीज प्रमाणीकरणचे कृषी अधिकारी या दोघांची एक संयुक्त तपासणी त्यांच्या क्षेत्रावर होते. त्या तपासणीचा पूर्ण अहवाल घेतला जातो आणि त्या अहवालाच्या आधारे महाबीज नंतर त्यांच्याकडनं बियाणं वापस खरेदी करतं. हे बियाणं महाबीजचे जे जे प्रक्रिया केंद्र आहेत पूर्ण राज्यभरामध्ये किंवा महाबीजचं बीड जिल्ह्यामध्ये बीज प्रक्रिया केंद्र सायगाव येथे बीज प्रक्रिया केंद्र आहे, तिथं ते बियाणं स्वीकारलं जातं. हे बियाणं महाबीजचं बीज प्रक्रिया केंद्रावर आल्यानंतर बीज उत्पादकांना त्या बियाण्यापोटी लगेच त्या ज्या पिकाची बाजारभाव असतील त्या बाजारभावाची 80% रक्कम बीज उत्पादकाला त्यांच्या खात्यावर महाबीज मार्फत वर्ग केली जाते. वर्ग केल्यानंतर ते बियाणं आमच्या प्रोसेसिंग प्लांट किंवा बीज प्रक्रिया केंद्रावर आल्यानंतर साधारणतः तिथून पुढे 10-15 दिवस ते 1 महिन्याभरात बीज प्रक्रियाची प्रोसेस सुरू होते. पण तोपर्यंत ते बियाणं बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या मार्फत त्याचं स्टॉक व्हेरिफिकेशन करणं, बीज प्रक्रिया करणं ही प्रोसेस चालू असते. बीज केंद्रावर बियाणं आल्यानंतर जर त्या जे शेतकऱ्यांनी आमच्याकडे बियाणं दिलेलं असतं त्या शेतकऱ्यांचं बियाणं तो लॉट तयार झालेला असतो, तो लॉट त्याचं सॅम्पल बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कृषी अधिकारी घेतात आणि ते सॅम्पल त्यांच्या प्रयोगशाळेत पाठवतात. प्रयोगशाळेत ते सॅम्पल जर पास झालं, तो नमुना शेतकऱ्यांचा पास झाला, तर त्या शेतकऱ्याला आम्ही म्हणजे महाबीज बाजारभावापेक्षा 25% रक्कम त्यांना आम्ही अधिकची देतो आणि ते बियाणं आम्ही खरेदी करतो. ही अशी त्याची सर्वसाधारणपणे कार्यपद्धती असते. प्रत्येक पिकानुसार त्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो.
1: ज्यावेळेस शेतकरी बांधवांना तुम्ही हे बीज उत्पादन घ्या म्हणून आपलं बी देता त्यावेळेस त्यांचं जे मार्गदर्शन त्यांना जे महत्वाचं आहे, कसं पेरायचं, किती अंतर पेरायचं, खत किती द्यायचं, पाणी किती द्यायचं, असं वेळच्या वेळी मार्गदर्शन असतं का?
0: या बाबतीत हे जे बीज उत्पादन कार्यक्रम आपण घेतो त्यांना आपण बियाणं देतो, मार्गदर्शनही थोड्याफार प्रमाणात करतो आपण. म्हणजे ज्या बीजोत्पादन करण्याच्या दृष्टीनं ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सर्व करतो. शेतकरी जी सर्वसाधारणपणे शेती करतात ज्या वेळेला पाणी द्यायला पाहिजे त्यावेळेला ते करू शकतात, म्हणजे त्याला आम्ही अडसर करत नाही. किंवा फक्त आम्ही त्यांना सांगतो की बीजोत्पादन कार्यक्रम करत असताना ह्या आम्ही ज्या बियाणं तुम्हाला दिली त्याची अनुवंशिक शुद्धता आणि भौतिक शुद्धता कशी राखली गेली पाहिजे. त्यात उत्पन्नात थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल, पण ते आपल्याला शुद्ध बियाणं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: त्यासाठी आम्ही त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो.
1: सोनवणे सर, आपण सर्वसाधारण बीजोत्पादन प्रक्रिया सांगितली, पण एखाद्या निश्चित पिकाची जसं आपल्या जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात होते त्याच्या बीजोत्पादनाबद्दल काय माहिती सांगता येईल?
0: निश्चितच सर, बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांची उपजीविका त्याच पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण ते पीक इथं त्या पिकाची बीजोत्पादन प्रक्रिया सांगणं हे आवश्यक आहे. साधारण खरीप हंगामामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं त्याचं बीज उत्पादन कार्यक्रमही आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याची प्रक्रिया सुरुवातीपासून आम्ही मे महिन्यामध्ये त्या बीज उत्पादक शेतकऱ्यांचं अग्रिम नोंदणी घेतो. शेतकऱ्यांना सोयाबीनचा बीज उत्पादन कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यांचे अर्ज घेतो आमच्या कार्यालयामध्ये. त्या शेतकऱ्यांना आम्ही जूनमध्ये साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोयाबीनचं मूलभूत आणि पायाभूत बियाणं देतो.

0: त्या मूलभूत आणि पायाभूत बियाण्याच्या किमतीसोबत आम्ही बीजोत्पादक शेतकऱ्याकडनं बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणीसाठी आवश्यक असणारी नोंदणी फीस घेतो. साधारणतः ती 225 रुपये ते 275 रुपयाच्या दरम्यान प्रति एकरसाठी ती रक्कम असते. ती रक्कम आम्ही त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करतो. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी केल्यानंतर ते शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ते सोयाबीनचं पीक पेरतात. पेरल्यानंतर साधारणतः ऑगस्टमध्ये बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कृषी अधिकारी महाबीजचे प्रतिनिधी या दोघांची त्या सोयाबीनच्या पिकावर एक संयुक्त तपासणी होते. त्या तपासणी दरम्यान त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यामध्ये काही आढळलं त्या कृषी अधिकाऱ्यांना की यामध्ये काही वेगळे झाडं दिसत आहेत किंवा काही वेगळ्या फुलाची झाडं दिसत आहेत, काही उंच आहेत काही छोटे, तर ते त्यांना काढण्यासाठी त्यांना ते सूचना केल्या जातात बीज उत्पादक शेतकऱ्यांना. बीज उत्पादक शेतकरी म्हणून जर एखादा शेतकरी काम करत असेल तर त्यांना हे करत असताना काय काळजी घेतली पाहिजे की पेरणी करत असताना जर घरचं पेरणी यंत्र असेल तर ठीकच आहे, बाहेरचं पेरणी यंत्र घेऊन तो येत असेल तर त्याने अगोदर ते पेरणी यंत्र पूर्णपणे साफ करायला पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्या वाहनाचं बियाणं नसलं पाहिजे, कारण त्याच्यात जर दुसऱ्या वाहनाचं बियाणं आलं तर पुढे भेसळ होईल आणि एक बी जर असेल तर त्या बियाणापासून कमीत कमी 500 ते 600 झाडं पुढच्या बियाण्यामध्ये येऊ शकतात. एक बी सुद्धा त्याच्यामध्ये नसायला पाहिजे,
1: चालत नाही.
0: त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांनी जर समजा काही त्याला आढळलं त्या शेतामध्ये दुसऱ्या वाहनाचे बियाणे दिसत, त्यांनी ते काढलं पाहिजे. नंतर त्यांनी हे बियाणं पेरत असताना त्याच्या आसपासच्या शेतामध्ये जर सोयाबीनच पीक असेल तर त्यापासून एक पर्याप्त 5 ते 10 फुटापर्यंत अंतर ठेवून ते बियाणं त्यांनी पेरलं पाहिजे, जेणेकरून त्या दुसऱ्या बियाण्याची याच्या बियाण्यामध्ये आपल्या बीज उत्पादक शेतकऱ्याच्या बियाण्यामध्ये भेसळ व्हायला नको किंवा ते मिक्स व्हायला नको. ही एक त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दुसरी काळजी त्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे की ज्यावेळी शेतकरी मळणी करतो, मळणी करत असताना काय असतं की गावात 2-3 मळणी यंत्र असतात, तो मळणी यंत्रवाला येतो, त्याला लवकर लवकर मळणी करून पुढच्या शेतकऱ्याकडे जायचं असतं. मग त्यामुळे तो जितक्या फास्ट शेतकऱ्याची मळणी होईल हे त्याचं लक्ष असतं. पण सोयाबीनचं बियाणं हे अत्यंत नाजूक बियाणं असतं, त्या आणि त्या मशीनचे मधले पाते असतात ते लोखंडी असतात, त्याच्यावर ते बियाणं आपटलं गेलं तर ते बियाणं पुढे उगवणार नाही. ह्यासाठी त्याला थोडेफार पैसे जास्त देऊन किंवा त्याला विनंती करून ते बियाणं कमी आरपीएमवर त्याचं आरपीएम मशीनचा आरपीएम सेट करायचा, जिथं 1 घंटा लागणार तिथं 1.5 घंटा वेळ लागेल, पण ते बियाणं सुरक्षितरित्या बियाणं म्हणून त्या शेतकऱ्याला वापरता येईल. कारण बीजोत्पादक शेतकरी हा धान्याची शेती करत नाही, तो धान्य म्हणून पिकवत नाही, तो एक बियाणं जसं तो एक जिवंत जीव आहे त्या दृष्टीने त्याला काळजी घेऊन त्याला पुढे त्याची प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर ते मळणी झाल्या मळणी करतानाही त्यांना ही काळजी घेणे की जे मळणी यंत्र तो गावातलं आलेलं आहे आपल्याकडं ते अगोदर साफ करून घ्यायचे. आता कधी कधी मोठे यंत्र असतात, मोठे यंत्र साफ करण्यासाठी काय करावं लागतं, जर समजा मॅन्युअली किंवा प्रत्यक्षात जाऊन ते प्रत्येक जागेवरचं बियाणं काढणं शक्य नसेल तर थोडंफार त्याच्यात पाणी मारून घ्यायचं पूर्ण मळणी यंत्रामध्ये. पाणी मारल्यानं काय होतं की जर अगोदर बियाणं असेल त्यात तर ते भिजतं आणि खराब होतं, म्हणजे जरी आपल्या बियाण्यासोबत मिक्स झालं तर त्याचं पुढच्या वर्षी उगवण होणार नाही, म्हणजे ते भेसळ दिसणार नाही. हे त्या अशा पद्धतीने आपण ते रोखू शकतो. तसेच मळणी झाल्यानंतर बियाणं जे आहे ते खताच्या पोत्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पोत्यामध्ये स्टोअर करायचं नाही, कारण आपली जशी श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया चालू असते तशीच बियाण्याची प्रक्रिया चालू असते. त्यामुळे जो सुतळी वारदाण्याचं किंवा साखरी वारदाण्याचं पोतं असतं त्या पोत्यामध्ये ते बियाणं स्टोअर करायचं. त्या बियाणं साठवणूक करताना बियाण्याची जी उंची असते सोयाबीन सारख्या नाजूक बियाण्याची उंची असते ती 8 फुटापेक्षा जास्त वर उंच घ्यायची नाही. यामुळे काय होतं की जर 8 फुटापेक्षा जास्त उंच घेतली तर खालचं बियाणं खराब होतं, त्याच्यावर ताण आलं तर ते बियाणं उगवत नाही. याची जर काळजी घेतली आपण पूर्ण सोयाबीन बियाण्याची तर पुढच्या वर्षी शेतकरी ते बियाणं ते सोयाबीन बियाणं म्हणून वापरू शकतो. अन्यथा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन उपलब्ध असतं पण ते आपण बियाणं म्हणून वापरू शकत नाही. बीजोत्पादक शेतकऱ्याला सुरुवातीला ही गोष्ट करणं खूप महत्वाचं आहे की आपण सर्वसाधारण सोयाबीन धान्य म्हणून घेत नाहीये, सोयाबीन बियाणं म्हणून पीक घेतोय आणि बियाणं म्हणून जे बियाणं उगवतं कोणतं ते जिवंत बियाणं आहे तेच उगवतं, जे जिवंत सोयाबीन असेल तेच उगवतं, म्हणून त्याची त्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे तरच आपण बियाणं तयार केलं असं म्हणता येईल.
1: नक्कीच सर, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही सांगितलं जसं त्यांनी पेरणीच्या वेळी काळजी घेतली पाहिजे
0: बरोबर
1: आणि मळणीच्या वेळी काळजी घेतली पाहिजे, तसंच तणांचं बी सुद्धा
0: हो. तण व्यवस्थापन

0: केलंच पाहिजे. कारण काय असतं की जर तणांचं प्रमाण आपल्या शेतामध्ये जास्त असलं तर आपल्या मुख्य पिकावर त्याचा परिणाम होतो, त्याचं उत्पन्नावर परिणाम होतो आणि त्याची जी कॅपॅसिटी असते, एखादा सशक्त माणूस आणि अशक्त माणूस जसं फरक तसं त्या पिकामध्येही असतो. त्या पिकाची जर्मिनेशन किंवा त्याची उगवण क्षमता असते तीही यामुळे प्रभावित होते. त्यासाठी तणांचं व्यवस्थापन, आपली शेती स्वच्छ असणं आणि आपलं झाड सशक्त असणं खूप महत्वाचं आहे.
1: आणि मग बीजोत्पादक शेतकरी जे आहेत यांना यापासून आर्थिक फायदा कसा होतो?
0: महाबीज सोबत जे बीजोत्पादक शेतकरी काम करत आहे, साधारणतः मागच्या 25-30-40 वर्षापासून जे शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत ते सलग त्यावेळेसपासून आजपर्यंत आमच्यापासून जोडलेत. म्हणजे याचा अर्थ असा की त्या शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा मिळत असेल. जर आर्थिक फायदा मिळत नसतं तर त्यांनी ते वर्ष 2 वर्ष सोडून दिलं असतं. यामध्ये काय होतं की महाबीज ज्या शेतकऱ्यांकडनं बीजोत्पादन बियाणं तयार करून घेतं, बीजोत्पादन कार्यक्रम घेतं, त्या शेतकऱ्यांना महाबीज बाजारभावापेक्षा 25% किंवा 35% त्या पिकानुसार किंवा त्या पिकाच्या दर्जानुसार तो रक्कम बदलते. 25% किंवा 35% बाजारभावापेक्षा जास्त दर दिला जातो. यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम पायाभूत बियाण्याचा असेल तर 25% आणि मूलभूत बियाण्याचा असेल तर 35% हा दर दिला जातो. जसं आपण यावर्षी सोयाबीनचं जर उदाहरण घेतलं, आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक होतं. सोयाबीन पिकामध्ये यावर्षी साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी साधारणतः हे इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू होण्याच्या थोडंसं अगोदरपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव हे 4,000 ते 4,500 दरम्यान होते. पण महाबीजनं तोच दर जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6,150 रुपये हा बीजोत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनसाठी आम्ही दिला होता. आणि जे मूलभूत बियाणं होतं त्या बियाण्याला आम्ही 6,900 रुपये हा दर दिला होता. म्हणजे त्यावेळेसच्या बाजारभावापेक्षा हा कधी अधिक दर दिला होता. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा अशा पद्धतीनं होतो की कारण आम्ही जो बाजारभाव 25% आणि 35% जास्त देतो ते कशावर ठरतं? आम्ही काय करतो, आपल्या जिल्ह्यातल्या प्रमुख 3 बाजारपेठा ज्या असतील, जसं बीड आहे, अंबाजोगाई आहे, परळी आहे, ह्या 3 बाजारपेठांचा आम्ही रोजचे दर घेतो. जसं सोयाबीन असेल, सोयाबीनचा रोजचा दर आहे समजा 4,000 ते 4,500. पण प्रत्येक शेतकऱ्याला 4,500 हा भाव मिळत नाही. 90% लोकांना कमीचाच भाव मिळतो, 4,000, 4,200, 4,300. पण आम्ही त्या दिवशीचा भाव पकडतो 4,500. म्हणजे रोजचा जो हायेस्ट रेट असेल त्या बाजार समितीचा, जो की प्रत्यक्षात खूप कमी लोकांना मिळालेला असतो, तो रेट तो भाव पकडतो त्या पूर्ण 60 दिवसाचा. त्या ज्या हायेस्ट रेटचा आम्ही अवरेज काढतो, एक अवरेज काढतो, त्या अवरेज वर परत 25% तुम्हाला आम्ही जास्तीचा भाव देतो. यामुळे काय होतं की आमचा हा भाव कधीही बाजारभावापेक्षा कमी राहत नाही,
1: चढताच असतो,
0: तो चढताच असतो. त्यामुळे कधीही आमच्याकडनं बीजोत्पादन कार्यक्रम घेणाऱ्या शेतकऱ्याला फायदाच होतो, आर्थिक फायदा होतो. यात असंही असू शकतं कधी कधी की बाजारभाव खूपच कमी आहेत पण शासनाचा हमी भाव जास्त आहे. मग बीजोत्पादकाला असाही प्रश्न पडू शकतो की बाबा जर बाजारभाव आहेत कमी आहेत, शासनाचा हमी भाव जास्त आहे, महाबीजने 25% रक्कम अधिक देऊन सुद्धा हमी भाव इतका भाव महाबीज देऊ शकणार नाही, तर त्यावेळेस काय करतं की महाबीज त्यांचा अंतिम दर शेतकऱ्याला सांगून टाकतं, ह्या दरानं आम्ही तुम्हाला फायनल किंवा अंतिम तुम्हाला पैसे देणार आहेत. पण त्याच वेळेला महाबीज शासनाकडे प्रस्ताव पाठवतं की या पिकाचा हमी भाव हा जास्त आहे पण बाजारभाव कमी असल्यामुळं आणि आमची 25% रक्कम त्याच्यात अधिकची देऊन सुद्धा हमी भाव इतकी रक्कम झाली नाही, तर त्यावेळी शासन जो काय तो मधला फरक असेल तो फरक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करतं.
1: शासन करतं.
0: शासन महाबीजकडे करतं, महाबीज शेतकऱ्याच्या खात्यावर ती रक्कम पूर्ण वर्ग करतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला कोणत्याही पिकाचा हमी भावापेक्षा कमी दर पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप कुठल्याच परिस्थितीत त्यांचा तोटा होणार नाही, ही शेतकऱ्यासाठी आर्थिक फायद्याचीच गोष्ट आहे.
1: सर, मग आता जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी संपर्क कसा आणि कुठं करायचा?
0: महाबीज बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत आहे, पण महाबीजच्या जिल्ह्यामध्ये 2 कार्यालय आहेत. जिल्हा व्यवस्थापक महाबीज यांचं कार्यालय बीड येथे आहे, त्यांचा क्रमांक आहे 86-69-64-27-18. आणि कृषी क्षेत्र अधिकारी कार्यालय आहे अंबाजोगाईला, त्यांचा क्रमांक आहे 94-21-36-49-91. ह्या दोन्ही नंबरवर जर आपण संपर्क केला तर शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रमासंदर्भात संपूर्ण सेवा देण्यात येईल व त्यांच्या सर्व काय अडचणी असतील तर त्या दोन्ही नंबरवर आपण संपर्क केल्यानंतर त्यांचं निरसन करण्यात येईल.
1: बीजोत्पादन

0: कार्यक्रमाविषयी सर आपण जी माहिती दिलीत नक्कीच या कार्यक्रमाचा आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना फायदा होईल. वीज उत्पादन कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील आणि आपल्या उत्पादनाला वाढवतील, आपलं उत्पन्न वाढवून घेतील आणि दोन पैसे कमवतील सुद्धा. नक्कीच अतिशय मोलाची माहिती सर तुम्ही दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: शेतकरी बंधूंनो, यानंतर कृषीवाणी या सदरात तण नियंत्रणाच्या पद्धती याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती ऐकूया. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शेतात तणांचे कमीत कमी उगम होईल याकडे लक्ष देणे, यामुळे तणाच्या पुढील प्रचारास पुढील प्रसारास आळा बसतो. यामध्ये पीक पेरणीपूर्वी तणांचे उगवण, वाढ किंवा प्रसार होऊ नये म्हणून करावयाच्या उपायांचा अंतर्भाव होतो. यामध्ये पेरणीसाठी प्रमाणित आणि तण विरहित बियाणे वापरावे, पाण्याचे पाठ, शेतातील बांध किंवा धुरे, शेणखत किंवा कंपोस्टचे खड्डे इत्यादी जवळ तणे उगवू देऊ नयेत आणि उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत. कंपोस्ट खत वापरताना ते पूर्ण कुजलेले असावे याची दक्षता घ्यावी. पीक पेरणीपूर्वी उगवलेली तणं वखराच्या पाळीने काढून टाकावीत. सतत स्वच्छता मोहीम राबवावी. शक्य असल्यास आंतरपीक पद्धती आणि योग्य फेरपालटीचा अवलंब करावा. खते पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीचा उपयोग करावा. शक्य असल्यास तणमुक्त शेताकडे होणारी जनावरांची येजा टाळावी. तणयुक्त शेताची मशागत केल्यानंतर तिथं वापरलेले विविध शेती अवजारे स्वच्छ करूनच नवीन क्षेत्रात मशागतीसाठी वापरावीत. यानंतर निवारणात्मक उपाय. पीक पेरणीनंतर शेतातील तण नष्ट करण्याची उपाययोजना म्हणजेच तणांचे निवारण होय. पिकातील तण नियंत्रण या काही पद्धतीने करता येते, त्यामध्ये मशागतीय पद्धती. पेरणीपासून पीक काढणीपर्यंत सर्व प्रकारे सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, जेणेकरून पिकांची वाढ जोमदार होऊन तणांना आळा बसेल. यामध्ये योग्य मशागत, वेळेवर आणि योग्य खोली तसेच अंतरावर पेरणी करणे खताची मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन आणि निचरा पद्धतीचा अवलंब करणे, कीड आणि रोग नियंत्रण वेळेवर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे यांचा समावेश होतो. भौतिक पद्धती. यामध्ये तण उपटून काढणे निंदणे आहे, कोळपणे आहे, पाळी मारणे आहे, आच्छादनाचा वापर करणे इत्यादीद्वारे तण नियंत्रण करता येते. तणांच्या प्रमाणानुसार ही कामं पुन्हा पुन्हा करावी लागतात. यानंतर रासायनिक पद्धत. यामध्ये तणांची वाढ थांबवणारी किंवा त्यांचा विशिष्ट भाग किंवा त्यांना समूळ नष्ट करणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा वापर करून तण नियंत्रण केले जाते. यामध्ये जैविक नियंत्रण. तणांचे नैसर्गिक शत्रू जसे विविध प्रकारच्या बुरशी, जीव, कीटक, वनस्पती यांचा उपयोग करून तणांचे नियंत्रण करता येते. उदाहरणामध्ये गाजर गवताचे नियंत्रण, मेक्सिकन भुंगे वापरून किंवा स्टायलो हेमाटा गवत किंवा तरोटा यासारख्या वनस्पती घेऊन त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीचा वापर पडित क्षेत्रावर किफायतशीर करणे शक्य आहे. यानंतर एकात्मिक पद्धती. परिस्थितीनुसार योग्य वेळी प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकसानकारक तण नियंत्रणासाठी दोन किंवा अधिक नियंत्रण पद्धतीची सांगड घालून तण नियंत्रण करता येते. शेतकरी तण नियंत्रण करण्यासाठी मुख्यत्वे भौतिक, यांत्रिक आणि कायिक पद्धतीचा वापर करतात. परंतु तण नियंत्रण करण्यासाठी मजुरांची कमतरता किंवा वेळेवर अनुपलब्धता वाढती मजुरीचे दर, जमीन आणि हवामान यांची विपरीत परिस्थिती, आंतरमशागतीस मिळणारा कमी वेळ किंवा इतर कारणामुळे वेळेवर तण नियंत्रण करणे शक्य होत नाही. तसेच बहुवार्षिक तण, यामध्ये हराळी, कुंदा, नागमोथा या तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते. याशिवाय गाजर गवताच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीमध्ये तणांचा वाढता प्रादुर्भाव, योग्य वेळी तण नियंत्रणाची आवश्यकता आणि पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी तसेच तणनाशकांची परिणामकारकता लक्षात घेता कमी वेळेत प्रभावी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये तणनाशकांच्या विशेषता व गुणपूर्ण तणनाशकांच्या वापरामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून प्रभावी तण नियंत्रण होऊन पिकाची जोमदार वाढ होते. कुळपणीसारख्या कायिक पद्धतीच्या तण नियंत्रण पद्धतीमुळे पुढे उगवून आलेल्या तणांचाही बंदोबस्त होतो. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:15 पुरी इथे होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
0: हाइड्रोजन वर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते। सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे। राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत। सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थ

च्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखरेख वाढवावी यासंदर्भातली माहिती देणार

त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिके

0: विणुकांत नार्वेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.